मित्रांनो, आत्ताच्या गीतामध्ये, गीता रामायणातल्या गीतामध्ये प्रभू रामचंद्रांच्या बाललीलांचं वर्णन होतं. सावळा ग रामचंद्र, लहानपणी चंद्रासाठी हट्ट करणारा हा बाल राम, कसं छान वर्णन होतं ने. म्हणजे पूर्ण या गीतारामायण जेव्हा आपण ऐकत असतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की गीतारामायणाचा प्रत्येक प्रसंग, प्रत्येक गीत आपल्याला त्या सगळ्या शब्दचित्रांमधनं एक वेगळा आनंद देतो. आणि आता आई आणि मुलाच्या नात्याचं वर्णन करणारं जे गीत आहे की मुळात जर आपल्याला देव भेटला तर आई काय मागेल, सगळं काही असेल ते मुलासाठी असेल. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, अशा ईश्वरी आत्म्याचा अंश असलेली स्त्री म्हणजे आई असं आपण म्हणत असतो. तेव्हा आई मुलाचं नातं सांगणारी ही दोन गीतं आता लागोपाठ ऐकूया.

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा त्याला आकार द्यावा तशी मूर्ती घडते। बालपणापासून आई वडील आपल्यावरती संस्कार करत असतात, आपल्या मुलाने मोठी झेप घ्यावी असं त्यांचं स्वप्न असतं, मुलांनी म्हणजे मुलांनी आणि मुलींनी, आणि आपल्या बाळासाठी खूप काही ते करतात, कष्ट करतात। आणि त्यामुळे आईने बाबांनी आपल्या पालकांनी जे केलेले कष्ट असतात त्या कष्टाची किंमत ठेवणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। त्या कष्टाचं जे ऋण आहे ना ते न फिटणार आहे, आणि त्यामुळे आपले आईवडील हेच तीर्थक्षेत्र आहेत अशी कल्पना ज्या गीतातनं मांडलेली आहे तेही गीत।

कवितेचं एक तीर्थक्षेत्र जाणीवही ठेवा. किती सुंदर शब्द आहेत नाही. पण सध्या समाजामध्ये आपण काय बघतो की घराघरामध्ये भांडणं चाललेली दिसतात, इस्टडीसाठी, मालमत्तेसाठी. अनेकदा सगळं चांगलं असून सुद्धा आई वडिलांची रवानगी ही वृद्धाश्रमात केलेली दिसते. जेव्हा अशा बातम्या वाचतो ना तेव्हा मन खिन्न होऊन जातं. पण एक लक्षात ठेवायला हवं की आपण केलेल्या प्रत्येक कृत्याची नोंद ही ईश्वराच्या दरबारात असते. तारुण्य आणि वार्धक्य, आत्ता तरुण असता आपण, पण ते वार्धक्य आपल्यालाही भोगावं लागणार असतं. आणि समजा तुम्ही आता तरुणपणात आहात, तुम्ही तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवले आहेत, आणि मग अचानकपणे तुमच्यावर ही वेळ आली तर थोडा विचार करा यावरती. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्याप्रती आपली कर्तव्य तर आहेतच, त्या कर्तव्यांचं पालन करायला हवं. त्यामुळे सेवाधर्मात खरं पुण्य आहे.

पहाटे 5 वाजता सुरू झालेला भक्ती संगीताचा प्रवास कधी सांगतेपर्यंत आला कळलंच नाही. आजच्या कार्यक्रमात बरेच दूरध्वनी आले होते, दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क झाला. आगाशी इथून महेंद्र भाई यांचा, त्यानंतर गोविंद बनसोडे, अविनाश दिवेकर, त्यानंतर संपर्क झाला कमलिनी पोद्दार, प्रशांत कायकिणी आणि अंजलीताई बोरिवलीहून, गायत्री वैशंपायन दादरहून आणि हरिश्चंद्र पाटील दिघाटी गावातनं. व्हॉट्सअपवरती नेहमीप्रमाणे संदेशांची बरसात ही आहेच. पूनम सोयीतकर, वासुदेव भिडे, त्यानंतर रघुनाथ पाटील, त्यानंतर वनिता नामजोशी, के जे कामत, प्रकाश सप्रे गोरेगाव, त्यानंतर प्रशांत मराठे गुजरातहून, अनंत काळे पनवेलीतून, सुप्रिया रायकर, प्रताप तेंडुलकर, श्रीनिवास हिंगणे डोंबिवलीहून, राजाराम कोर, विपुल शिवलकर गिरगावातनं, के राघव कुमार, मग संजय कोळी, अनंत कानडे, मिलिंद शेटे, माधव वाघ, स्मिता आणि विवेक नेवाळकर, प्रज्ञा मानकामे, श्रीपाद जोशी, त्यानंतर संपर्क झालाय अभय यांचा, परदेशातले आपले श्रोते आहेत सिंगापूरचे, नित्यानंद पाटील, गजानन खरे, चंद्रशेखर मुळेकर, सुरेश सहस्त्रबुद्धे, बल्लाळ वत्सराज, प्रणव शिंदे, विलास टेमकर, सुनीता उत्तुरकर, सुनीता म्हात्रे, दीपा पालकर, त्र्यंबक कुलकर्णी, त्यानंतर दीपक केसकर मुलुंडहून, मग संपर्क आहे विजय देवरे यांचा बडोदा इथून, त्यानंतर सुमेधा परांजपे कल्याणहून, विजय देवरे, शिवाजी दळवी, श्रीपाद पवार यांचा आज प्रथमच संपर्क झालेला दिसतोय, राजेंद्र म्हात्रे, श्रुती भावे, त्यानंतर मधुकर तिसंगी पंढरपूरहून, मग प्रकाश जोशी, सुलेखा पाटील, प्रकाश जोशी, त्यानंतर वर्षा भावार्थी, बाळशिराम आणि योगिता जाधव, सुनंदा पटवर्धन जोशी, विवेक ओगले, प्रिया फाटक, कीर्तिकुमार वर्तक, त्यानंतर संतोष आणि शकुंतला महाजन, मंगेश घरत, गोपाळ मेढेकर, सुवर्णा चौगुले, विजया शिरपूरकर, किशोर पाटील, किशोर पेडणेकर, आत्माराम खराडे, अर्नाळेथून भीमराज आणि हार्दिक मेहर, अशोक शिंत्रे, शिरीष बेलसरे, रंजना सदलगे, वृंदा जाधव, अनिल गावडे, मंगेश म्हात्रे, स्वाती कुलकर्णी, सुधीर दत्त मुणगेकर, निशा लुहार, सुरेश बावकर, दिलीप कुंटे, सुरेश सहस्त्रबुद्धे, श्रीपाद कुलकर्णी, विनय जोग, विलेपार्ले पूर्व, आनंद मोकाशी, शुभदा यांचा संपर्क आहे, मग किशोर नाईक, एन एम पाटील, डॉक्टर संजय सिंग राजपूत, जयेंद्र शाह, संजय पाटील, गौतम भिंगारडे, रवींद्र शेणॉय, वैष्णवी खुटले पनवेल, विठ्ठल मसलेकर, अनुपमा आणि उमाकांत गुलतकर, मधुसूदन जोशी, सुभाष चव्हाण या सगळ्यांचा संपर्क झाला. अजूनही मेसेजेस येत आहेत. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल. 6:05 8 वाजेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे रेनबो फंडीमध्ये. वीणा नाडकर्णी, माधव फड यांचाही संपर्क आहे, प्रताप जाधव सातारा इथून पण संपर्क झालेला आहे, श्रीनिवास कुलकर्णी यांचा, प्रतिभा विचारे यांनी देखील संपर्क केला आहे, मीनाक्षी राजे, विजया खोत. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ. पुन्हा एकदा सदिच्छा, गणेश लानुवती द्या, नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार। 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचपल, तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम ज्याचं नाव आहे रेनबो फंडे। रविवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा कार्यक्रम हा दिनवैशिष्ट्यांशी संबंधित आहे। खरं तर आज बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, त्याचा समावेश आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात करू, पण आजचा कार्यक्रम हा व्यक्तिविशेष आहे, पूर्वार्ध जो येतो। बघा, विषय ओळखता आला तर कोणाबद्दल आज आपण बोलायचं आहे ते गीताच्या माध्यमातून तुम्हाला नक्की कळू शकेल। सुरू करूया संडे स्पेशल रेनबो फंडे।
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मन मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे। रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे।
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ

0: 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीवरती सुरू झालाय कार्यक्रम रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचबल. आणि आता ही जी पहिली दोन गीतं होती, मी म्हटलं ना आज अनेक दिनविशेष आहेत आणि आत्ताचा पूर्वार्ध हा व्यक्तिविशेष आहे. धरणी आईची माया किंवा धुंद एकांत हा सारखं गोड प्रेमगीत, अशी अनेक गाणी ज्यांच्या लेखणीतनं साकारली ते सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर, त्यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने पूर्वार्ध त्यांच्यावरती असेल, त्यांच्या जीवन कारकिर्दीचा परिचय असेल. आता एक व्यावसायिक विश्रांती आणि मग हवामान वृत्त जाणून घेऊया. प्रतीक्षा करा.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: आता हवामान वृत्त जाणून घेऊ. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा येथील कमाल तापमान होतं 35°C, सांताक्रूज येथील कमाल तापमान 34°C होतं. किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी नोंदवलं गेलं 27°C. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 82%, सांताक्रूज इथं 78%. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, मुंबई शहरात आणि उपनगरात सकाळच्या वेळेला आकाश अंशतः ढगाळलेलं असेल आणि दुपारी आणि संध्याकाळी आकाश संध्याकाळच्या वेळच्या प्रहराला अंधार पडण्यापूर्वी जे आकाश असेल ते निरभ्र असेल. कमाल तापमान 33°C तर किमान तापमान 27°C राहण्याची शक्यता. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही आहे. आणि हो, आता जगदीश खेबुडकरांची गाणी आज करणार होत आपण, कारण आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांनी रचलेली विविध गीतं

0: सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचा आज स्मृतिदिन आहे. कसे बघा, त्यांचा जन्म हा 3 मे, त्यांचा जन्म हा 10 मे 1932 आणि त्यांचा मृत्यू, त्यांचा स्मृतिदिन आज पुण्यतिथी आहे, 3 मे हा त्यांचा स्मृतिदिन आणि 10 मे ही त्यांची जयंती, म्हणजे पुढच्याच रविवारी त्यांची जयंती आणि आजच्या रविवारी त्यांची पुण्यतिथी आहे. 10 मे 1932 चा जन्म कोल्हापूर राधानगरी परिसरात. त्यांचं बालपण जे गेलं ना, त्यावेळेला त्यांचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं, कारण वडील शिक्षक होते, नोकरी बदलीची होती. प्राथमिक शिक्षण घेतलं, पण आयुष्यातलं एक वेगळं वळण अचानकपणे आलं. 1948 नंतर ज्या घटना घडल्या त्यामध्ये पेटतं घर बघताना, म्हणजे स्वतःचं पेटतं घर बघताना ते अतिशय व्यथित झाले, आणि त्यावेळेला मानवते तू विधवा झालीस हे त्यांनी दीर्घकाव्य लिहिलं. एखादा अनुभव, ती वेदना, हे सगळं त्या काव्यातनं मांडलं गेलं, आणि मग तिथंच तो कवी आणि गीतकाराचा प्रवास त्यांच्या आयुष्यातला सुरू झाला. लोकसंगीत असो, अभंग असो, ओव्या असो, पोवाडा असो, किती गीतं त्यांनी लिहिलेत, 2500 जास्त गीतं लिहिलेत, कविता तर त्याहून अधिक. त्या गाण्यांचे सुद्धा काही किस्से आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचंय. नक्कीच त्यांनीच जे एक लोकसंगीत म्हटलं ना, की लोकसंगीताचा प्रभाव त्यांच्यावरती होता. आणि कोल्हापुरात सुद्धा, कोल्हापुरातल्या वातावरणाचा सुद्धा त्यांच्यावरती प्रभाव होता. आणि ज्यावेळेला कुलस्वामिनी अंबाबाई हा चित्रपट निर्माण झाला, त्यावेळेला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं जे ना, त्या घटनेचा, त्या शब्दांचा उल्लेख त्यांनी केला गीतात.
1: भैरवनाथाच्या नावानं

मेळ्यांकरता गाणी लिहिण्याची खेबुडकरांना चांगलीच सवय होती. मुख्य म्हणजे लोकगीतांवरचं प्रभुत्व आपल्याला कायमच त्यांच्या काव्यातनं जाणवतं. लावण्यांबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमात, थोडं उत्तरार्धाकडे जाताना बोलू त्याबद्दल. पण भक्तिगीत असो, भावगीत असो, लोकसंगीत असो, वैविध्य आहे त्यांच्या गाण्यांमध्ये. आणि मुख्य म्हणजे चित्रपटासाठी गाणी लिहिताना एक प्रसंग सांगितल्यानंतर त्या प्रसंगावर आधारित उत्तम पद्धतीची गीतं त्यांनी रचलेली आहेत. त्याच्यावरती एक वेगळा एपिसोड करावा लागेल. पूर्वार्धामध्ये आपण त्यांच्या गीतांचा समावेश करतोय, तुम्ही सुद्धा विषय आवडल्याचं कळवलेलं आहे. वेगवेगळे किस्से आहेत आणि मराठी चित्रपटातलं एक टाईम लॅप्स सॉन्ग म्हटलं जातं ना, म्हणजे बघा ना, कालखंड पुढे जाताना दाखवला जातो त्याला टाईम लॅप्स सॉन्ग असं म्हटलं जातं. आणि ज्योतिबाचा नवस नावाच्या चित्रपटाकरता शाळा बांधणं, म्हणजे पूर्णपणे ज्ञानाचं मंदिर कसं विकसित होतं आणि मग ती वर्ष कशी पुढे जातात ते दाखवणारं गीत आहे. ते ऐकवणार आहे, पण त्याच्या अधिक व्यावसायिक विराम आहे आणि त्यानंतर त्या गीताकडे वळूया. अभिप्राय कळवण्याकरता, गाणी सुचवण्याकरता व्हॉट्सअप क्रमांक फक्त संदेशांकरता 8657661071 86 57 66 71 आणि दूरध्वनी क्रमांक 45 15 41 32 आणि 45 15 41 33.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो।

मित्रांनो, गाण्यांच्या संदर्भातले अनेक किस्से आहेत आणि त्यातले काही किस्से आपण पूर्वी सांगितले असतील, पण आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपण त्या आठवणींना उजाळा देतोय. आम्ही जातो आमच्या गावात चित्रपटाच्या वेळेचा किस्सा आहे आणि त्यांना भक्तिगीत लिहायला सांगितलेलं होतं, पण अट अशी होती की चित्रपटातला प्रसंग काय आहे की तीन चोर हे चोरी करायला आलेले आहेत आणि प्रार्थना ते ऐकतायत आणि त्या प्रार्थनेतले शब्द आणि त्यांची जी चोरी करण्याची क्रिया आहे याच्यात काहीतरी साधर्म्य दिसलं पाहिजे. आता खूपच कठीण प्रसंग होता, पण बघा ना त्यांनी लिहिलं. जगदीश खेबोडकरांना सुचलं, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा इथे गीत आहे. पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची, पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती सांधण्याची, सरावल्या हातानाही कंप का सुटावा, उघड दार देवा आता उघड दार देवा. आता ते गीत ऐकवतो, मग त्या गीतातला प्रत्येक शब्द तुम्हाला जाणवेल की तो प्रसंग कसा चित्रित झाल्यानंतर, आणि मग ते शब्द, ती प्रार्थना आणि ते चोरी करायला आलेत लोक, हे सगळं चित्रणतात कसं दिसलं.

धाकटी बहीण चित्रपटाच्या वेळेचा प्रसंग आहे. प्रसंग असा होता की नायिका नायकाला सुधारते आणि मग ते दोघं फिरायला जातात आणि त्यावेळेला निसर्गातल्या वातावरणाचं वर्णन तर यायला हवं, पण त्यावेळेला खेबुडकरांना पटकन शब्द सुचत नव्हते. पण कोणीतरी तिथे म्हणालं की नाना, जगदीश खेबुडकरांना नाना म्हटलं जायचं, नाना असं गीत लिहा ना त्याच्यामध्ये पानं फुलं वेली सगळं आलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे वातावरण कसं धुंद करणार हवं आणि मुख्य म्हणजे हे जे गीत धुंदी कळ्याना धुंदी फुलांना याची चाल आधी बाबूजींनी बांधलेली होती चाल आणि चालीवरती खेबुडकरांना शब्द लिहायचे होते. म्हणजे प्रसंग तर होताच चित्रपटातला, पण चाल तयार होती आणि ती चाल असताना डा डा ड डा डा डा डा ड डा डा डा ड डा डा असं त्यानं सांगण्यात आलं की ही चाल आहे, त्या चालीवरती शब्द लिहा. आणि मग तो धुंद शब्द ऐकून आणि मग पानं फुलं वेली कळ्या सगळं आलं. मुख्य म्हणजे त्या गीतात एक जो एक त्यातलं जे कडवं आहे की नायक सुधारतो आणि त्याच्या अनुषंगाने तुझ्या जीवनी नीतीची बागा तुझ्या जीवनी नीतीची जागा आली, माळ राणी या प्रीतीची बाग झाली, अशा ओळींचा संदर्भ आहे.

मित्रांनो, पिंजरा चित्रपट तुमच्या नक्कीच लक्षात असेल, पण आपण म्हणतो ना की एखाद्या गीतकाराचा किती मेहनत घ्यावी लागते याचं उदाहरण पिंजराच्या बाबतीत सांगावं लागतं. कारण पिंजरा चित्रपटाकरता 100 जास्त लावण्या या जगदीश खेबुडकरांनी रचल्या होत्या, पण त्यातल्या नेमक्या 10 किंवा 11 निवडल्या गेल्या. आणि खास करून एक जी बैठकीची लावणी आहे त्या चित्रपटातली, प्रसंग जो आहे की तुम्हावर केली मीचा जो किस्सा आहे, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल, काही केला शब्द सुचत नव्हते. आणि मग उशिरा, रात्री उशिरा शब्द सुचले, आणि मग शांताराम बापूनं त्यांनी ते फोनवरनं वाचून दाखवले, आणि त्यानंतर लगेचच संगीतकार राम कदम तितक्या पटकन चालसुद्धा सुचली. ते गीत नक्की, ती लावणी नक्की ऐकवतो.

अनेकांचा प्रतिसाद येतोय. अखिलेश कारेकर यांनी सुद्धा फोन करून कळवलं कार्यक्रम चांगलं झाल्याचं. त्याचप्रमाणे अनेकांनी आठवणी सुद्धा सांगितल्यात. रवींद्र कुडाळकर यांनी सुद्धा त्यांच्या काही आठवणी आपल्याला सांगितल्या आहेत. हरिश्चंद्र पाटील

0: यांनी काव्य करून पाठवलं आहे, ते पटकन वाचून दाखवतो. ते म्हणतात, जगदीश खेबुडकर एक काव्यमय जीवनगाथा असं त्यांनी शीर्षक दिलेलं आहे. कोल्हापूरच्या मातीत जन्मला एक रसिक कवी, नाव ज्याचे जगदीश खेबुडकर, शब्दसृष्टीचा रवी. हळदीगावच्या कुशीत जन्मले काव्याचे बीज, पिता शिक्षक मिळालेला, भाषेचे लाभले भाषेचे परिणित तेज. पिंजरा चित्रपटातनं गाजल्या त्यांच्या लावण्या महान, मैनाच्या रूपानं मराठी मनाला दिला नवसंजीवन. ऐरणीच्या देवा तुला दिसला ग बाई दिसला, ऐरणीच्या देवा तुला दिसला ग बाई दिसला, खेबुडकरांच्या लेखणीतनं प्रत्येक शब्द बरसला. अष्टविनायकाचे दर्शन भक्तीचे त्यांनी सुगंध दरवळला. हो, कारण अष्टविनायका तुझा महिमा कसा आहे गीत त्यांचं आहे. अष्टविनायकाचे दर्शन भक्तीचे त्यांनी सुगंध दरवळला, आकाशी झेप घेरे असा संदेशही त्यांनी दिला. लेखणीची किमया शब्द बनले अजरामर, लेखणीची किमया शब्द बनले अजरामर, जगदीश खेबुडकर राहिले मराठी हृदयात सदैव अमर, सदैव अमर. धन्यवाद हरिश्चंद्रजी. मंदा भगत, माया दिवेकर संगमने, रवींद्र पाटील, दीपा पालकर, बाळासाहेब कुंभार, गायत्री वैशंपायन, दत्तात्रय आडत, त्यानंतर संपर्क आहे केतकी आणि विनायक अंबिके यांचा. सगळ्यांची नावं वेळ्याभावी सांगता येणार नाही आहेत, आपल्याकडे थोडा वेळ आहे. त्यानंतर संपर्क जो झालेला आहे परळी वैजनाथ इथून झालेला आहे. आता एक व्यावसायिक विराम आहे आणि त्यानंतर पुढच्या गीताकडे आपण वळणार आहोत. आधी एक व्यावसायिक विराम.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: मी म्हटलं ना, प्रसंगानुरूप गाणी लिहायची असतात आणि ते कौशल्य जगदीश खेबुडकरांकडे होतच. साखरपुडा या प्रसंगावर सुद्धा आधारित एक अतिशय उत्कृष्ट गीत त्यांनी रचलं, ते गीत

मित्रांनो, जगदीश खेबुडकरांची हजारो गाणी आहेत आणि त्यामुळे खरोखरच प्रश्न पडलाय की आता पूर्वार्धाची सांगता करताना कोणतं गीत ऐकवायचं. अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. मुख्य म्हणजे राज्य शासनाच्या वतीनं 11 वेळेला त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे गदी माडगुळकर पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार, शाहू पुरस्कार, करवीर भूषण पुरस्कार, दूरदर्शनतर्फे दिला गेलेला जीवनगौरव पुरस्कार, राम कदम कलागौरव पुरस्कार, असे कित्येक पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहेत. आज जेव्हा जेव्हा आपण त्यांची गीतं ऐकतो त्यावेळेला त्यांची जीवन कारकीर्द लक्षात येते. आणि मुख्य म्हणजे अतिशय साधं व्यक्तिमत्व, साधी राहणी. मलाही आठवत आहे की काही कारणानिमित्त त्यांना भेटायचा योग आला होता. वरळीच्या ठिकाणी एक मुलाखत घ्यायची होती आणि त्याकरता त्यांना जेव्हा भेटायला गेलो होतो, इतके छान बोलले ते, त्यांनी गाण्यांचे किस्से सांगितले आणि त्यातलेच हे काही किस्से मी आज कार्यक्रमात तुमच्या पुढे सादर केले. तेव्हा जगदीश खेबुडकरांच्या जीवनावर आधारित आज हा आपण कार्यक्रम सादर केला. आज 3 मे त्यांचा हा स्मृतिदिन. तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे. आता पूर्वार्धाची सांगता बाळागाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेल्या गीतानं, मग पद्ममानकरी असणारच आहे पुढे.

मित्रांनो, पद्म मानकरी या मालिकेमध्ये आज मी तुम्हाला परिचय करून देणार आहे प्रोसेनजीत चॅटर्जी यांचा. नावातनंच कल्पना आली

की मुख्य म्हणजे बंगाली भाषेमधली त्यांची कारकीर्द फारच महत्त्वाची. भारतीय अभिनेते दिग्दर्शक पुरस्काराचे मुख्य म्हणजे प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी वयाच्या 5व्या वर्षी ऋषिकेश मुखर्जी यांच्या छोटो जिज्ञासा या बंगाली चित्रपटातनं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यावेळेला त्यांना पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलेलं होतं. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. ज्योती, अमर प्रेम, मंदिरा, त्याचप्रमाणे बंगाली भाषेत सांगायचे झाले तर बंगालीतले चित्रपट पण आहेत. आशाओ भालो भाषा नावाच्या चित्रपटातसुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. त्यांचे चित्रपट विविध महोत्सवातनंसुद्धा प्रदर्शित झालेले आहेत. आणि मुख्य म्हणजे 2010 साली प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी पॅरलल सिनेमा, ज्याला आपण समांतर चित्रपट म्हणतो, त्यामधल्या एका ऑटोग्राफ नावाच्या चित्रपटात काम केलं आणि मग त्यांना एका चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन देखील मिळालेलं होतं. वैविध्यपूर्ण भूमिका ते अजूनही करतायत. वेगवेगळ्या चित्रपटातनं त्यांच्या भूमिका आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी कामं केलेली आहेत. मुख्य म्हणजे आत्तापर्यंत त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या अवॉर्ड्सबद्दल बोलायचं झालं तर 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 5 फिल्मफेअर अवॉर्ड्स आणि 6 BFJA पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहेत. बंगाली, हिंदी आणि ओडिया भाषेतनं 250 पेक्षा जास्त चित्रपट, त्या चित्रपटांशी ते संबंधित आहेत आणि ते उत्कृष्ट अभिनेते दिग्दर्शक आहेत आणि त्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आपण त्यांचं अभिनंदन करायलाच हवं. जीवनात असे सुखाचे क्षण नेहमीच हवे हवेसे वाटत असतात, नाही का?

आज रेनबो फंडे पूर्वार्ध आपण जगदीश खेबुडकर विशेष सादर केला, तो आवडल्याचे अनेक अभिप्राय येत आहेत. संपर्क झाला आहे ऋग्वेद देशपांडे यांचा ऐरोली नवी मुंबई इथून. त्यानंतर संपर्क झाला आहे नरेंद्र सामंत, संदेश नाईक सिंगापूरहून, अभय, अपर्णा पटवर्धन ठाण्याहून, दीपा पालकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर, आर्यन सोमवंशी, डॉक्टर अनंत दिवेकर. त्यानंतर राजश्री आणि प्रशांत यांचा संपर्क मस्कत इथून झालेला आहे आणि त्यांनी लिहिले की आम्ही तुमचे कार्यक्रम ऐकतोय आणि ते आवडत आहेत. धन्यवाद. कवलिणी महाजनी, प्रशांत नाईक, विजयंत चितळे, प्रफुल्ल गोखले, संपदा भाटवडेकर, रघुवीर भावल, ईश्वरदास शेट्टी, माया दिवेकर या सगळ्यांचा संपर्क झालेला आहे. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल आणि मग 7:20 रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण पुन्हा भेटणार आहोत. 8 मी तुमच्यासोबत आहे आणि हो, आज काहीतरी सरप्राईज असणार आहे. एका वेगळ्या उपक्रमाबद्दल आपण मान्यवरांशी संपर्क साधणार आहोत. काय आहे तो उपक्रम ते आत्ता नाही कळणार, ते 7:30 कळेल. तेव्हा प्रतीक्षा करा काही क्षणांची, ऐकत रहा FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.

0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी। तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस। महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल। आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65वर्षीय आरोपीला अटक। घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन। आता सविस्तर बातम्या। केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत त्वरित संदेश पोहोचवण्यासाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण प्रणालीचा काल शुभारंभ केला। या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवण्यात आले। केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली। हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी सांगितलं। ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आनंद व्यक्त केला। ते म्हणाले,
1: युद्धाच्या काळात, आपत्तीच्या काळात, आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेमध्ये आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे। त्याचं टेस्टिंग आज करण्यात आलं आणि ते पूर्णपणे यशस्वी झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं। आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर त्या ठिकाणी अलर्ट आला, मेसेज आला, सगळ्या भाषांमध्ये तो आला। त्यामुळे मला असं वाटतं की भारताने डिझास्टर प्रिपेअरनेस मध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो प्रिपेअरनेस आहे त्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी केली आहे।
0: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीवर पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला। सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही ते लवकरच काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं। ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026चं उद्घाटन काल मुंबईत करताना ते बोलत होते। शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद यांच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। 14 मे पर्यंत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या MMRDA मैदानावर हे प्रदर्शन खुलं असेल। या प्रदर्शनात एकंदर 500 दालनं उभारण्यात आली आहेत। राज्यातील विविध भागातील पारंपरिक खाद्यपदार्थही इथं उपलब्ध आहेत। मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत। या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते। अशा हाऊसिंग स्टॉकमधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले। त्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली। या बैठकीला केंद्रीय वाणिज्य

मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबत संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा, तसंच न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणं तातडीनं निकाली निघण्यासाठी मध्यवर्ती अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश फडणवीस यांनी दिले. गोराई भागात दिल्लीतील भारत मंडपमच्या धर्तीवर घालण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. उत्तर मुंबईमधील शिंपोनी कौशल विकास केंद्र तयार असून ते कार्यान्वित करण्यात यावं असंही गोयल यांनी सांगितलं. बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्य गृह सचिव मनीषा म्हैसकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जनगणना 2027 सक्रिय सहभाग नोंदवून आपली स्वगणना काल पूर्ण केली. जनगणना 2027 ही केवळ नोंदणी नसून शाळा, रुग्णालय तसंच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते. यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा याकरिता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन पवार यांनी केलं आहे. स्वगणना प्रक्रिया 15 मे पूर्ण करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च मध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकंदर विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याविषयीचा हा वृत्तांत.
1: यावर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% लागला आहे. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी येत्या 17 मे पर्यंत अर्ज करता येतील. यावर्षी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे नीट जेईई या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर ठेवण्यात आली होती. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीनं या लहानग्या मुलीला आमिष दाखवून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून कमीत कमी वेळात आरोपीच्या मृत्यूदंडाची मागणी आम्ही उच्च न्यायालयाकडे करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येईल असं राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सांगितलं. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलकांनी नवले पूल काही तास अडवून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक मोकळी केली. घटनेतील मृत मुलीवर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातल्या कमकासूर इथं या सुमारे 300 लोकवस्तीच्या गावात आजही संपूर्ण गाव एका विहिरीवर अवलंबून आहे. पुनर्वसन होऊ नये या गावात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यानं ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वेळा पाण्यासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागते. प्रशासनानं या आदिवासी गावाकडे लक्ष देऊन पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जिल्ह्यातली 34 गावं आणि 162 वाड्या

0: मध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. संगमनेर, पारनेर आणि नगर तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. छत्तीसगडमधील कांकेर नारायणपूर सीमेवर काल झालेल्या आयईडी स्फोटकांच्या स्फोटात 3 जवान हुतात्मा झाले तर 1 जवान गंभीर जखमी झाला आहे. छोटे बेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. जिल्हा राखीव दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेली आयईडी स्फोटकं निकामी करण्याच्या प्रयत्नात हा शक्तिशाली स्फोट झाला. या घटनेत जखमी झालेला जवान परमानंद कोमरा यांना पुढील उपचारांसाठी कांकेर इथं विमानाद्वारे हलवण्यात आलं आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी. तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल. आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक. घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: व्हॉट्सअप इन लाइफ मान मोड काम इथे नो आराम सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक भटकन दिखास. स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
3: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल. सादर करतोय संडे स्पेशल रेनबो फंडेचा उत्तरार्ध. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी म्हटलं ना की आज बरीच दिनं वैशिष्ट्य आहेत. जगदीश खेबुडकर यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम आज आपण सादर केला पूर्वार्धामध्ये. आणि आता उत्तरार्धात काही मान्यवरांशी संवादसुद्धा आहे. ऐकत राहा, 8 वाजेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. आणि आत्ताच्या गीतातनं तुम्हाला कल्पना येईल की आजचा दिवस आपल्या चित्रपटसृष्टीच्या संदर्भात का महत्त्वाचा आहे ते.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
2: मित्रांनो, लख लख चंदेरी तेजाची सारी दुनिया ही खरोखरच दुनिया न्यारी चित्रपटांची आणि आजचा दिवस भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अतिशय महत्वाचा। 3 मे 1913 दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेला पहिला भारतीय मूकपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला 3 मे 1913 या दिवशी गिरगावातल्या कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ आणि व्हरायटी हॉलमध्ये। मुख्य म्हणजे त्यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक आपण म्हणतो दादासाहेब फाळके यांना। तांत्रिक आणि भारतीय निर्मिती असलेला हा मूकपट ज्यामध्ये सबटायटल्स होती आणि ती सबटायटल्स मराठीमध्ये देण्यात आलेली होती। चित्रपटाचा प्रीमियर सुद्धा नंतर निवडक प्रेक्षकांकरता आयोजित करण्यात आलेला होता आणि दादासाहेब फाळके यांनी हा जो इतिहास रचला। मुख्य म्हणजे हा जो राजा हरिश्चंद्र चित्रपट तो कसा निर्माण झाला त्याची पूर्ण कथा परेश मोकाशी यांनी सादर केली हरिश्चंद्राची फॅक्टरी नावाच्या चित्रपटातनं। आणि ज्यावेळेला आपण हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट बघतो त्या चित्रपटाला सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले। तो चित्रपट बघताना लक्षात येतं की दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मिती करता किती कष्ट घेतलेले आहेत, किती संघर्ष केलेला आहे। आणि 3 मे 1913 या दिवशी ते स्वप्न पूर्ण झालं, पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला। हे या दिवसाचं वैशिष्ट्य। अजूनही काही दिनवैशिष्ट्य आहेत, पण काही उपक्रमसुद्धा आहेत, वेगवेगळ्या शाळांमधनं सादर झालेले उपक्रम आहेत, त्याकडे आपल्याला वळायचं थोड्या वेळात।

0: आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले. मित्रांनो, संस्कारक्षम वय असतं आणि त्या वेळात मुलांवरती चांगले संस्कार होणं हे महत्त्वाचं असतं आणि हे संस्कार घडत असतात ते शाळेच्या माध्यमातून. इंडियन एज्युकेशन सोसायटी ओरायन स्कूल इथं एक वेगळा उपक्रम राबवला गेला आणि मुख्य म्हणजे हिंदुस्थानी संगीत ते शाळेमध्ये सुद्धा जोपासलं जाते त्यांच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. त्या संदर्भात आता आपल्याशी संवाद साधतोय आपण त्यांच्याशी. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या ओरायन स्कूलच्या प्रिन्सिपल स्मिता सुलाखी मॅडम यांच्यासोबत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार सर. सुप्रभात.
0: सुप्रभात आणि तुमचं स्वागत आहे एफएम रेनबो परिवारातर्फे आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीनं. आणि आत्ताच मी गीत ऐकवलं आधी बीज ऐकले आणि हिंदुस्थानी संगीत हे तुमच्या शाळेमध्ये अभ्यासक्रमाचा भाग बनलेलं आहे आणि मला वाटतं त्याची पहिली बॅच आत्ताच तुमची 10वीची ही झालेली आहे. बरोबर
1: बरोबर बरोबर.
0: तर मला जाणून घ्यायचं की शाळेच्या लेव्हलवरती शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदुस्थानी संगीत मुलांना कसं शिकवलं जातं आणि अभ्यासक्रमात ते तुम्ही कसा त्याचा समावेश केला आणि ही पहिली बॅच आत्ता बाहेर पडताना काय वाटतंय?
1: नक्कीच सर. शाळेमध्ये म्हणजेच आमच्या आईएस ओरायन शाळेमध्ये मागील वर्षापासून हिंदुस्थानी संगीत हा विषय आम्ही ग्रुप 3 शारीरिक शिक्षण, संगणक आणि चित्रकला ह्या पर्यायांबरोबर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता संगीत हा विषय निवडण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. मला सांगण्यास अभिमान वाटतो की यावर्षी आमच्या पहिल्या बॅचने या विषयात उत्कृष्ट गुण मिळवले असून विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभागी वाढलेला दिसून येतो. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हिंदुस्थानी संगीताची परंपरा जोपासली जात असून विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संगीत परंपरेची ओळख करून देण्यास आणि त्याच्याशी जोडून ठेवण्यास मदत होत आहे.
0: बरोबर.
1: यामुळे भविष्यात भारतीय संगीत पुढे नेण्यासाठी एक भक्कम पाया तयार होत आहे आणि विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची नाळ जोडून ठेवण्यासही ते अत्यंत उपयुक्त ठरत आहे सर.
0: वा, खूपच चांगला उपक्रम आहे आणि 10वीला सुद्धा हा विषय आहे ऐकताना खूप छान वाटलं ऐकून. आणि तुमच्या शाळेतर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवत असता, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत असतात, पण संगीत आणि त्यातही देशभक्तीपर गीतं, लोकगीतं या संदर्भातला सुद्धा एक वेगळा उपक्रम तुम्ही सुरू केला आहे, तर त्याबद्दलही सांगा ना, तुमच्याकडनं ते ऐकायला जास्त आवडेल.
1: नक्कीच नक्कीच. मिले सूर मेरा तुम्हारा या उपक्रमाचे नाव आहे. ही एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धे बाबत सांगण्याचे झाल्यास आईएस ओरायनने ही स्पर्धा मागील वर्षी देशभक्ती आणि सांस्कृतिक मूल्य जपण्याच्या उद्देशाने सुरू केली.
0: बरोबर.
1: या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना 10 मिनिटाचा वेळ दोन गाणी सादर करावी लागतात. या 10 मिनिटात एक देशभक्तीपर आणि एक लोकगीत.
0: बरोबर.
1: शाळा स्तरावर सहसा न आढळणारे पण महाविद्यालयीन स्तरावर पाहायला मिळणारे असे हे आव्हानात्मक स्वरूप या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.
0: बर.
1: विशेष म्हणजे हे दोन्ही गाणी नॉन फिल्मी

0: असणे आवश्यक असते.
1: बर,
0: एखा विद्यार्थी एखादं नवं देशभक्तीपर गीत सादर करू शकतात. तसेच भारतातील कोणत्याही प्रादेशिक भाषेतील पारंपरिक आणि अस्सल लोकगीत सादर करू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना विविध नॉन फिल्मी गाणी ऐकण्याची सवय लागते आणि भारतातील विविध संस्कृतीची ओळखही होते.
1: बरोबर आहे.
0: स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिके दिले जातात. पण या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सहभागी शाळेच्या मुख्य संगीत शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करतो.
1: खूपच छान.
0: संगीत शिक्षकांचा असा सन्मान क्वचितच पाहायला मिळतो.
1: हो ना.
0: आयएस ओरायनच्या मते विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी संगीत शिक्षकांचे योगदान अतिशय महत्वाचे असते आणि त्यांच्या या प्रयत्नांनाही योग्य ती दखल मिळालीच पाहिजे असा आमचा विचार आहे.
1: बरोबर. आणि खरोखरच म्हणजे या उपक्रमाच्या माध्यमातून म्हणजे संगीताचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते सुद्धा जोपासले जातात, नाही का?
0: नक्की.
1: आणि आता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी स्पर्धा घेतली त्यात किती साधारण शाळा होत्या त्या सगळ्या उपक्रमात?
0: उपक्रमात 26 आयसीएसई स्कूल हो, महाराष्ट्रामधून 26 शाळांनी भाग घेतला होता.
1: आणि मग त्यातले जे विनर्स होते म्हणजे टोटल किती पारितोषिक प्रदान करण्यात आली?
0: टोटल पहिले 3 आणि 5 कॉन्सोलेशन प्राइजेस.
1: अरे वा, म्हणजे खरोखरच तुम्ही जे संगीत शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि जी तुमची अट आहे की देशभक्तीपर गीतं आणि लोकसंगीत, हे खूप चांगलं त्यातला मला मुद्दा वाटला की जेणेकरून देशभक्तीचे संस्कार आपोआप होतील, त्याचप्रमाणे जे आपल्या प्रादेशिक भाषातलं संगीत आहे ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचेल, नाही का?
0: हो सर. आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीचा उद्देश हाच आहे की आपली परंपरा आपली संस्कृती ही पुढे चालवली पाहिजे आणि आपली मुलंच ही पुढे चालू शकतात.
1: बरोबर. धन्यवाद मॅडम आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल.
0: थँक्यू मला बोलवल्याबद्दल.
1: तुमचेही
0: धन्यवाद सर.
1: थँक्यू.
0: नमस्कार.
1: नमस्कार. आता आपण जाणून घेतलं या अनोख्या उपक्रमाविषयी.
2: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
3: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
2: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
3: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
2: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

मित्रांनो, मी म्हटलं ना की 3 मे या दिवसाची अनेक दिनवैशिष्ट्ये आहेत, आणि आणखीन एक दिनवैशिष्ट्य सांगायचं तर भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये जे अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक मानले जातात ते भालजी पेंढारकर. भालजी पेंढारकर यांची देखील आज जयंती आहे. मराठी चित्रपट आणि मुख्य म्हणजे संस्कारक्षम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन यामध्ये भालजी पेंढारकरांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. तुम्हाला आठवत असेल की बोलपटांच्या भालजी पेंढारकरांचे जे बोलपट दाखवले जायचे थिएटर्समध्ये, सुरुवातीला बहु असो तर सुंदर या गीताने सुरुवात व्हायची, मग नामावली यायची. अनेक चित्रपटांतनं त्यांनी अतिशय उत्तम असे संस्कार केलेत आपल्यावरती. ऐतिहासिक चित्रपट आणि सुलोचना दिदींनी त्यांच्या आठवणीमध्ये एकदा सांगितलेलं होतं की ज्यावेळेला मराठा तितुका मेळवावा या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू होती, त्यावेळेला भालजी पेंढारकरांच्या त्या स्टुडिओमध्ये एक शिस्त असायची. सकाळी 9 वाजता प्रार्थना व्हायची आणि त्यानंतर सर्व कलाकारांना युद्धनीतीचं प्रशिक्षण दिलं जात होतं. दांडपट्टा चालवणं, घोडेस्वारी या सगळ्याचं शिक्षण ऐतिहासिक चित्रपटात काम करणाऱ्या कलावंतांना दिलं जात होतं. भालजी पेंढारकर हे अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व.

आणि त्यांच्या चित्रपटांची जर नावं सांगायची झाली तर ऐतिहासिक चित्रपटांमध्ये महाराणी येसुबाई, पावनखिंड, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी 1952 सालचा चित्रपट अशी भली मोठी यादी सांगावी लागेल. आज त्यांची जयंती आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याबद्दल थोडंसं बोललो. त्यांच्या चित्रपटातलं गीत नक्की ऐकवणारे, पण आधी एक व्यावसायिक विराम आहे आणि त्यानंतर त्या चित्रपटातलं गीत. प्रतीक्षा करा काही क्षणांची.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

मित्रांनो, कालच 12वीचा निकाल जाहीर झाला आणि आता अनेकांच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. मस्तपैकी रिझल्ट लागलेला आहे. पेढे वगैरे मस्तपैकी तुम्ही खाल्ले असतील. अनेकांना शुभेच्छा.

दिलेलं असेल, अभिनंदन केलेलं असेल आणि बारावीची परीक्षा म्हटलं ना तो एक टर्निंग पॉईंट असतो. हा आता अर्थात काही वेळेला काही विद्यार्थ्यांची निराशा त्यांच्या पदरी येते कारण मार्क कमी असतात, पण निराश होऊ नका. म्हणजे कसं असतं ना की स्वाभाविक आहे, तुम्ही मला तिथे बसून सांगायला काय जातं असं नाही आहे. तर होतं असं की आपण अपेक्षा केलेले मार्क कधीकधी आपल्याला नाही मिळत आणि मग आपण निराश होतो. पण त्यांनी खचून न जाता पुढे काय करायचं, कारण बारावी हा टर्निंग पॉईंट आहे. पुढे कोणत्या क्षेत्रात तुम्हाला नाव कमवायचं आहे, तुम्हाला कोणत्या अभ्यासक्रमात समाविष्ट व्हायचं आहे, हे सगळं ठरवायला हवं आणि त्या संदर्भात करिअरचा योग्य निर्णय घ्या. करिअर संदर्भात सल्ला घ्या कोणाचा तरी आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कशी झेप घ्यायची हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना मस्तपैकी मार्क 90% वर वगैरे मिळाले असतील त्यांच्या घरी तर सेलिब्रेशन्स आज रविवार आहे, त्यामुळे काहीतरी मस्तपैकी सेलिब्रेट केलं असेल. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन.

ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आपण ऐकाल. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकाल. आणि मग 8:40 FM रेनबो वाहिनीवरचे हिंदी कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 FM गोल्ड वाहिनीवरती आज आपल्या भेटीला येईल RJ गोपी आणि 2:30 ते 5 FM रेनबो वाहिनीवर असेल RJ अश्विनी.

आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेचा आजचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: प्रिय केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान. उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ. आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात फलता मतदारसंघात सर्व प्रभागात मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असून येत्या 21 रोजी पुनर्मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. सहाय्यक मतदान केंद्रांसह सर्व 285 मतदान केंद्रांवर नव्याने मतदान घेतलं जाईल. मतांची मोजणी 24 रोजी होईल असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 29 रोजी झालेल्या मतदानादरम्यान गंभीर स्वरूपाचे निवडणूक गुन्हे घडल्याचं आणि लोकशाही प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आणल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करणं, मतदारांना धमकावणं, अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची बटणं हेतुपुरस्सर काळ्या टेपने झाकण्यात आली होती, ज्यामुळे मतदारांना योग्य रीतीनं मतदान करणं अशक्य झालं होतं. तसंच अनधिकृत व्यक्ती मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करत असल्याचे आणि इतरांच्या वतीने मतदान करत असल्याचेही आढळून आले होते. अशा घटनांमुळे ही प्रक्रिया पुन्हा राबवली जात आहे. काल झालेल्या फेरमतदानात एकंदर 90% मतदानाची नोंद झाली. यामध्ये मग्राहाट पश्चिम मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या दोनही विधानसभा मतदारसंघांमध्ये फेरमतदान शांततेत पार पडलं. या मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत गेल्या महिन्याच्या 29 मतदान झालं होतं. सर्व केंद्रांवरील मतमोजणी उद्या पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी निरीक्षकांना सहाय्य करण्यासाठी 165 अतिरिक्त मतमोजणी निरीक्षक नेमण्यात आले आहेत. तर मतमोजणी केंद्रांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी 77 पोलीस निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथं पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठीचं मतदान 9 रोजी पार पडलं होतं. तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा मतदारसंघांसाठी 23 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा काल प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ आर बालसुब्रमण्यम आणि डॉ जोराम अनिया यांची नीती

आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. त्यांचा समृद्ध अनुभव आणि विविध विषयांची सखोल जाण धोरण निर्मितीला मोठ्या प्रमाणात बळ देईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मंत्रिमंडळ सचिवालयानं राजपत्र अधिसूचनेद्वारे डॉ बालसुब्रमण्यम आणि डॉ अनिया यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली. प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोशी यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केलं आहे. जोशी यांनी यापूर्वी मुंबईच्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मालीमध्ये सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 200 अधिक हल्लेखोरांना ठार केलं असा दावा मालीच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने केला आहे. सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफच्या निवेदनाचं संदर्भ देत हा अहवाल त्यांनी प्रसारित केला आहे. हे हवाई हल्ले सशस्त्र अतिरेक्यांच्या एका मोठ्या ताफ्यावर करण्यात आले. सशस्त्र दहशतवादी गटांनी 25 एप्रिल रोजी मालीतील अनेक शहरांमध्ये हल्ले केले. तसंच त्यांनी राजधानी बामाकोजवळ असलेल्या काटी शहरात संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा यांच्या निवासस्थानावरही हल्ले केले. या हल्ल्यात संरक्षण मंत्री आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. 28 एप्रिल रोजी भारताने या आफ्रिकन राष्ट्रात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि जनरल सादिओ कामारा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मालीमध्ये वास्तव्यात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन मालीतील भारतीय दूतावासाने केलं आहे. दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारनं निर्धार केला असून ऑपरेशन सिंदूर हे याच निश्चयाचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल केलं. या मोहिमेदरम्यान सशस्त्र दलांनी दर्शवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे लष्कराच्या इतिहासात याची नोंद सुवर्ण अध्याय म्हणून केली जाईल असंही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शौर्य या कार्यक्रमाला संबोधित करताना सिंग बोलत होते. सशस्त्र दल युद्धभूमी असो अथवा नैसर्गिक आपत्तीत लोकांचा बचाव करण्यासाठी दोनही ठिकाणी सर्वोत्तम काम करतात असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रमाला सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ तसंच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. अमेरिका आणि युरोपीय संघटनेदरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका जर्मनीमधील आपल्या सैन्याची संख्या कमी करेल असा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. युरोपीय सुरक्षेप्रती अमेरिकेची बांधिलकी कमी करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे जर्मन चॅन्सलर फेडरिक मर्ज यांच्याशी ट्रम्प यांचा असलेला वाद समोर आला आहे. जर्मनीमधील अमेरिकन सैन्याची तैनाती सध्या 36,000 अधिक सक्रिय सैनिक आहेत. इटलीमध्ये सुमारे 12,000 आणि युनायटेड किंगडममध्ये 10,000 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. आपल्या किफायतशीर दरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन विमान कंपनी स्पिरिट एअरलाइन्सने 34 वर्षांनंतर आपला व्यवसाय बंद केल्याची घोषणा केली आहे. एकेकाळी दररोज शेकडो उड्डाणांची सेवा देणाऱ्या आणि एकंदर 17,000 लोकांना रोजगार देणाऱ्या या अत्यंत कमी खर्चाच्या विमान कंपनीनं कामकाज प्रक्रिया तात्काळ परंतु टप्प्याटप्प्याने बंद करत असल्याचं जाहीर केलं आहे. इराणसोबतचं युद्ध आणि त्याचा परिणाम तसंच विमान इंधनाच्या किमतीमध्ये टिकून राहणं अशक्य असल्याचं विमान कंपनीने संकेतस्थळावर म्हटलं आहे. जमैका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमैकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले. जमैकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुढील 2 दिवसात जमैकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारतीय रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी 895 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा काल रेल्वे मंत्रालयानं केली. मेट्रो रेल्वेची क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. कोलकाता मेट्रो रेल्वेच्या उत्तर दक्षिण कॉरिडॉरला बळकटी देण्यासाठी 671 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 291 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 7 नवीन ट्रॅक्शन

स्टेशन उभारण्याच्या तरतुदींचा समावेश आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 वाजता ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान, उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

वर्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हियरिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे.

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।
2: हक्कांची फुमाइश बिल्लू मुन्नी और शम्स की रामपुर मेरठ और इटावा से। संगीत है सोहेल सेन का, बोल है डॉक्टर इरशाद कामिल के। पेश करते हैं हर आशिक के दिल को कुरेदने वाला गाना, कैसा ये इश्क है।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. दिल्लीतील विवेक विहार परिसरातील एका इमारतीत आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 4 मजल्यांच्या या इमारतीत वातानुकूलित यंत्र एसीचा स्फोट झाल्यानं ही आग लागली होती. सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात आलं. जबलपूर इथं नर्मदा नदीतील बर्गी धरणात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 12 पोहोचला आहे. काल सायंकाळी 5 वर्षीय 2 आणि आज सकाळी एका अन्य मुलाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं. छत्तीसगडच्या कांकेर नारायणपूर सीमेवर काल झालेल्या आयईडी विस्फोटकांच्या स्फोटात 3 जवान हुतात्मा झाले तर 1 जवान गंभीर जखमी झाला. जिल्हा राखीव दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेली स्फोटकं निकामी करण्याच्या प्रयत्नात हा शक्तिशाली स्फोट झाला. मुंबईतील दहिसर भाईंदर लिंक रोड प्रकल्पामध्ये काल एक क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 2 मजुरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली असून दुर्घटनेच्या कारणांचा शोध सुरू आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथं पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतांची मोजणी उद्या होणार आहे. आसाममधील 126 जागांसाठी, केरळमधील 140 आणि पुद्दुचेरीतील 30 जागांसाठी 9 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. तामिळनाडूतील 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी, तर पश्चिम बंगालमधील 293 जागांसाठी 23 आणि 29 एप्रिल अशा 2 टप्प्यात मतदान झालं होतं. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपली स्वगणना काल पूर्ण केली. यंदाची जनगणना ही केवळ नोंदणी नसून शाळा, रुग्णालयं तसंच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते.

यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा याकरिता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन पवार यांनी केलं आहे. स्वगणना प्रक्रिया येत्या 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नडसह तालुक्यातील नागद आणि या परिसराला जोडून असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या 40 गाव वनपरिक्षेत्रात नुकतीच बौद्ध पौर्णिमेला वन्य प्राणी गणना पार पडली. या दिवशी पाण्याचे स्रोत असलेल्या भागात मचाण बांधून पारंपरिक पद्धतीनं 70 वन्यप्रेमींसह वनविभागाचे कर्मचारी गणनेत सहभागी झाले. यात सर्वाधिक संख्येनं रानडुकरं आणि वानरं आढळली. तसंच ससे, नीलगाई, मोर, हरिण, सायाळ, कोल्हा, उदमांजर आणि 40 गाव वनपरिक्षेत्रात 2 बिबटे आढळले आहेत. धाराशिव जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गतिमान प्रशासन आपत्कालीन व्यवस्थापन बळकटीकरण योजनेत जिल्ह्यातील नव्या कार्यालयीन इमारती बांधकामासाठी शासन मान्यता मिळाली आहे. यामध्ये तालुकानिहाय 35 ग्राम महसूल अधिकारी आणि 11 मंडळ अधिकारी कार्यालयांचा समावेश आहे. या इमारतींचं ई भूमिपूजन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. महसूल प्रशासनासाठी स्थानिक स्तरावरील अत्यंत महत्वाची अशी ही केंद्र नागरिकांना विविध महसुली सेवा सुलभ, गतिमान आणि परिणामकारकरित्या उपलब्ध करून देण्यासह विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी याचा लाभ होणार आहे. भंडारा जिल्ह्यात कमकासूर या 300 लोकवस्तीच्या गावात आजही संपूर्ण गाव एका विहिरीवर अवलंबून आहे. पुनर्वसन होऊनही या गावात मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वेळा पाण्यासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागते. प्रशासनानं पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांकडून होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जिल्ह्यातली 34 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. संगमनेर, पारनेर आणि अहिल्यानगर तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण सर्वाधिक आहे. रायगड जिल्ह्यात अनियंत्रितपणे माती आणि मुरुम उत्खनन, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली डोंगर फोडण्याची कामं यामुळे तब्बल 392 गावांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. आमच्या वार्ताहरानं याबाबत कळवलं आहे. 10 वर्षांपूर्वी दरडप्रवण गावांची संख्या 103 होती. एकट्या महाड आणि पोलादपूर तालुक्यात दरडप्रवण गावांची संख्या आता 200च्या वर पोहोचली आहे. 2005 मध्ये अनेक गावांवर दरडी कोसळून 300 हून जास्त जण दगावले होते. या धर्तीवर पावसाळ्यात लोकांना सतर्क राहावं लागणार असल्याची स्थिती असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत हैदराबाद इथं आज 3:30 वाजता सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर यांच्यात सामना होईल. आजचा दुसरा सामना अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे. या स्पर्धेचा उत्तरार्ध सुरू झाला असून कालच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला बाहेर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुदुच्चेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू। पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय। आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तमिळनाडू पुदुच्चेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत। दरम्यान पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत। या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल। फाल्टा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे।

बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान झालं होतं, तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एका टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी इथं 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. जमैका, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमैकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले. जमैकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुढील दोन दिवसात जमैकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशातले विरोधी पक्ष सातत्यानं निवडणूक आयोग, सरकारी संस्था, ईव्हीएम आणि माध्यमांवर दोषारोप करतात. आता ते न्यायव्यवस्थेलाही लक्ष्य करत असल्याची टीका भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. विरोधी पक्ष लोकशाहीच्या गाभ्यावरच हल्ला करत असल्याचं रिजिजू समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. यावेळी त्यांनी आधीच्या सरकारांवर टीका केली. एमटी सर्वशक्ती या एलपीजी वाहून नेणाऱ्या भारतीय जहाजानं आज होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. या जहाजावर 46,313 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. विशाखापट्टणम इथं 13 मे रोजी हे जहाज दाखल होईल. सर्व भारतीय जहाज आणि खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं, मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंग संधू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला, त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचावकार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते, त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आज नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. सरकारच्या विकसित भारत मोहिमेसंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचं चौधरी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. तसंच बिहारमध्ये रेल्वे, पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना देण्यासंदर्भात वैष्णव यांच्याशी चर्चा केली असंही त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिवस. दरवर्षी 3 मे रोजी माध्यम स्वातंत्र्य दिवस जगभरात साजरा केला जातो. नव्या निडर जगातले वार्तांकन,
कृत्रिम प्रज्ञेचा माध्यम स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांवरील प्रभाव असा यंदाच्या माध्यम स्वातंत्र्य दिनाचा विषय आहे. या दिवसाच्या निमित्तानं माध्यम स्वातंत्र्याच्या महत्वाविषयी जागरुकता निर्माण केली जाते, तसंच या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या बलिदानाची देखील आठवण केली जाते. हा दिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान आणि माहिती मिळवण्याच्या अधिकाराचं महत्व विशद करतो. सध्याच्या युगात भविष्याच्या दृष्टीनं माहितीची परिसंवाद

संस्था बळकट करताना डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवाधिकार आणि पत्रकारिता या सर्वांना एकाच धाग्यात गुंफून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची वचनबद्धता दृढ करण्याच्या दृष्टीनं या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 वाजता ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नरसापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर मारले गेल्याचं मालीमधल्या सरकारी वृत्तसंस्थेनं कळवलं आहे. हे हल्लेखोर सीमा भागातून मालीमध्ये शिरले होते आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता असं मालीच्या सुरक्षा दलांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात शस्त्रास्त्रांनी भरलेले ट्रक आणि 60 दुचाक्या नष्ट करण्यात आल्या आहेत. 25 एप्रिलला या दहशतवादी गटानं मालीमध्ये हल्ला केला. या मालीचे संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. भारतानं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच कामारा यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं. देशात विविध ठिकाणी कालपासून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं येत्या 48 तासांसाठी काल बैसाखी वादळाबाबत इशारा जारी केला आहे. मध्य प्रदेशात काल राजधानी भोपाळसह 20 हून अधिक जिल्ह्यात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहिले. हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला इथं आज सकाळी ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. राजस्थानमध्ये राजधानी जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळी वादळ धुळीचे वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय. आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. नमस्कार मंडळी, दुपारचे 2:30 झाली आहेत आणि मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आजचा विषय ना जरा रिफ्रेशिंगच आहे, कारण आज आहे नॅशनल गार्डन मेडिटेशन डे. ध्यान किंवा मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नसतं, तर निसर्गाच्या कुशीत स्वतःला विसरून जाणं हे सुद्धा एक मेडिटेशनच आहे. आज आपण ध्यान कसं करायचं यापेक्षा ध्यानासाठी आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी जगभरात निसर्गाने आणि माणसाने मिळून काही सुंदर बागा फुलवल्या आहेत त्याची सफर करणार आहोत. आपण अशा काही बागांबद्दल बोलणार आहोत जे ऐकून आपण नक्कीच म्हणू, काय कमाल आहे राव. रोज धकाधकीच्या जीवनात आपल्याला एखादी छोटी बाग, एखादं फुललेलं झाड दिसलं की मन कसं शांत होतं ना. मग विचार करा, जर आपण जगातल्या सर्वात अजब आणि सुंदर बागांमध्ये गेलो तर काय होईल. तर आजच्या भागात आपण अशाच काही कमाल बागांना भेट देणार आहोत. तर त्याआधी एक गाणं आणि मग पुढे सुरू करूयात.

मंडळी, आता आपण एका स्वप्नासारख्या दुनियेत जाणार आहोत. इंग्लंडमधील कॉर्नवॉल या भागात लॉस्ट गार्डन ऑफ हेलिगन या नावाची एक बाग आहे. या नावात लॉस्ट हा शब्द कसा आला माहितीये का? तर झालं असं, पहिल्या महायुद्धाच्या वेळी या बागेची निगा राखणारे माळी सुद्धा युद्धावर गेले होते आणि म्हणून ही बाग पुढची 75 वर्ष कोणाच्याच लक्षात आली नाही. जंगलाने ही बाग पूर्णपणे व्यापली गेली होती, पण 1990 जेव्हा ही बाग पुन्हा सापडली तेव्हा तिथे निसर्गाची एक वेगळीच किमया दिसली. अर्थात इथं सुंदर फुलं पानं पाहायला मिळतात, पण त्यापेक्षाही भारी म्हणजे आपल्याला जमिनीतून उगवलेली मातीची मोठी शिल्प दिसतात. मडमेड म्हणजे एक मातीची स्त्री तिथे शांत झोपलेली दिसते, जिच्या अंगावर गवत उगवलंय आणि केसांच्या जागी ऋतूनुसार फुलं फुलतात. हे दृश्य इतकं शांत आणि सुंदर आहे की ते पाहिल्यावर एखाद्याचं ध्यान तर नक्कीच लागणार आहे. निसर्ग स्वतःला कसा सावरतो आणि काळाच्या ओघात कसं स्वतःचं सौंदर्य टिकवतो याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. ही बाग आपल्याला सांगते की कितीही संकटं आली तरी पुन्हा एकदा बहरता येतं, नाही का? तर मंडळी, कशी वाटली ही लॉस्ट बागेची गोष्ट मला नक्की सांगा. आता एक गाणं आणि मग पुढची बाग पाहूयात.

मंडळी, आता आपण इंग्लंड सोडून थेट जाणार आहोत सिंगापूर मधल्या सुपर ट्री ग्रोव या बागेमध्ये. इथे बरीच अवाढव्य सुपर ट्रीज आहेत ज्यांची उंची 25 ते 50 मीटर पर्यंत आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे ही झाडं कॉन्क्रीट आणि लोखंडाच्या सांगाड्यापासून बनवली गेली आहेत, पण त्यावर 2 लाखांहून अधिक खऱ्या वनस्पतींच्या प्रजाती लावल्या गेल्यात. ही झाडं फक्त बघायला सुंदर नाही आहेत, तर ती सौर ऊर्जेवर चालतात आणि पावसाचं पाणी साठवतात. रात्री जेव्हा इथे लाईट अँड म्युझिक शो होतो तेव्हा ते दृश्य डोळे दिपवणारं असतं. मेडिटेशन डेच्या निमित्तानं हे सांगण्याचं कारण म्हणजे मेडिटेशन म्हणजे केवळ जुन्या परंपरा नव्हे तर आधुनिक जगात निसर्गासोबत जुळवून घेणं ही सुद्धा एक कला आहे. या अवाढव्य झाडांच्या सावलीत उभे राहून जेव्हा एखादा व्यक्ती आकाशाकडे बघतो तेव्हा आपण या विश्वाचा किती छोटासा भाग आहोत याची जाणीव होते, आणि तोच मेडिटेशनचा खरा उद्देश आहे.

0: ऑनलाइन सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: मंडळी आता जाऊयात दुबई मधल्या मिरॅकल गार्डन. दुबई म्हटलं तर सर्वात आधी आठवतं ते म्हणजे वाळवंट. पहिल्यांदा ऐकल्यावर वाळवंटाच्या काही भागात इतकं सुंदर गार्डन असू शकतं यावर विश्वास बसणं जरी कठीण असलं तरी यापेक्षा सुंदर गोष्ट नाही आहे. कारण हे जगातलं सर्वात मोठं नैसर्गिक फुलांचं उद्यान आहे. इथे 15 कोटींहून अधिक फुलं आहेत. विचार करा, जिथे काही भाग वाळवंटी आहे म्हणजे पाण्याचा थोडा अभाव, अशा ठिकाणी फुलांचा असा महासागर उभा करणं ही खरंच एक मिरॅकल आहे, म्हणजे किमया आहे. इथे फुलांपासून बनवलेलं एमिरेट्स A380 हे विमान आहे ज्यावर 5 लाखांहून अधिक फुलं आहेत. डिझनीची पात्र, उंच किल्ले, प्राणी, पक्षी आणि सर्वात फेमस द फ्लोटिंग वुमन म्हणजे तरंगणारी स्त्री हे सगळं फुलांनी सजवलेलं आहे. जेव्हा आपण एवढे रंग एकाच वेळी पाहतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये आनंदाची निर्मिती होते. या बागेत फिरणं ही एक कलर थेरपी आहे असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक फुलाचा रंग आणि सुगंध मनावरचा ताण हलका करतो. मेडिटेशन डेला फक्त शांत बसणं नसतं तर अशा रंगांमध्ये

हरवून जाणं ही सुद्धा मनाची शांतीच आहे. खरंच निसर्ग आणि माणसाच्या जिद्दीनं जे नंदनवन फुलवलंय हे पाहण्यासारखं आहे. तर मंडळी, आजचा हा बागांचा प्रवास तुम्हाला कसा वाटतोय ते मला सांगा बरं.

मंडळी, आता आपण अशा एका बागेत जातोय ज्याच्या प्रवेशद्वारावरच कवटी आणि हाडांचं चित्र काढलेलं आहे आणि एंट्रन्सवर असं सुद्धा लिहिलंय की दीज प्लांट्स कॅन किल, म्हणजे ही झाडं मारू शकतात. आणि हे आहे इंग्लंडमधलं अल्नविक पॉइझन गार्डन. बहुतेकांना सवय असते बागेत गेल्यावर सुंदर फुलांचा वास घेण्याची, पानं तोडण्याची, पण इथे जर इथे अशी चूक केली तर थेट दवाखाना गाठायला लागेल. या बागेत 100 अधिक अशी झाडं आहेत जी अत्यंत विषारी आहेत. इथल्या गाईड्सनी सांगितल्याशिवाय कोणत्याही झाडाला स्पर्श करायला किंवा वास घ्यायला सक्त मनाई आहे. अगदी ओपियम, कॅनाबीस आणि कोकेन देणारी झाडं किंवा त्यापेक्षाही भयंकर विषारी झाडंसुद्धा इथे पाहायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की मेडिटेशन डे दिवशी आपण या विषारी बागेबद्दल का म्हणतोय, कारण मेडिटेशन म्हणजे अवेअरनेस, जागरूकता. अशा या बागेत फिरताना आपण इतके सावध असतो की आपलं मन पूर्णपणे वर्तमानात असलं. इथली शांतता आपल्याला सांगते की निसर्ग जेवढा सुंदर आहे तेवढाच तो घातकही असू शकतो, आणि याला आपण एक प्रकारचं अवेअरनेस मेडिटेशन सुद्धा म्हणू शकतो, नाही का?

तर मंडळी, आज आपण इंग्लंडची विषारी बाग, हरवलेली बाग, सिंगापूरची लोखंडी झाडं आणि दुबईचं फुलांचं नंदनवन अशा वेगवेगळ्या दुनियेची सफर केली. नॅशनल गार्डन मेडिटेशन डे निमित्त या सफरीतून आपल्याला एकच गोष्ट समजते, ती म्हणजे निसर्ग हाच आपला सर्वात मोठा सोबती आहे. म्हणूनच कदाचित आपल्या घराच्या आसपास इतक्या मोठ्या बागा नसतील, पण आपल्या घरच्या कुंडीतल्या एका छोट्या रोपाशी सुद्धा आपण संवाद साधू शकतो. 5 मिनिटं का होईना एखाद्या झाडाकडे शांतपणे बघणं, मातीचा वास घेणं किंवा पक्ष्यांचा आवाज ऐकणं यातही मेडिटेशन डे पूर्ण होतं, नाही का? बरं, या भागात काही श्रोत्यांनी सहभाग घेतला, प्रतिक्रिया दिल्यात. पटकन त्यांची नावं सांगते. पंकज मोहोड, विठ्ठल मसलेकर, आनंद मोकाशी, मिलेश राऊत, श्रेय राऊत, आर्य राऊत, रजनीकांत पाटील, गौतम भिंगाडे, श्रीपाद जोशी, हरिश्चंद्र पाटील, चंद्रशेखर मुळेकर, शुभलक्ष्मी मस्तकार, कमलाकांत जाधव आणि दीपा पालकर. तर मंडळी, यासोबतच चला दोस्तो हो बोलू, काहीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच रंजक आणि माहितीपूर्ण विषयासोबत. आता 3 वाजता बातम्या आणि 3:10 पुन्हा भेटूया आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड। पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू। नसरापूर इथल्या बालिकेवरला अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे।
0: पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे। ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या। या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं। या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं रहाटकर यांनी सांगितलं। पुणे जिल्ह्यात नसरापूर इथल्या 3.5 वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी असून महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणं क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका करत अशा घटना घडू नयेत यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीनं लागू करावा अशी मागणी देशमुख यांनी केली। नागपूर इथं लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। जगातले अनेक केमिकल इंजिनियर LITU मधून निर्माण झाले आहेत, आता याचं रूपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं, यामुळे या विद्यापीठाचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। आता इथं शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत LITU जाऊन बसेल, भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे हे उपस्थित होते। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे। पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात NEET UG आज देशभरात होत आहे। नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षेला सुरुवात झाली। पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं OPEC अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे। 7 OPEC+ देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे। संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे। OPEC संघटनेत आता 21 सदस्य आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140, पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तमिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फालटा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रावर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फालटा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं. मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्यांच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर नव्यानं सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करावा अशी मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक मारुती वाडेकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा आणि मंत्रीस्तरीय उपसमिती नेमून त्यावर शिफारशी घेऊन त्यासंदर्भात शासन निर्णय जारी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूर पोलीस दलातल्या मोटर वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याचं काल रात्री उघडकीस आलं. आत्महत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबई पोलिसांनी काल पहाटे एका व्यक्तीला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. या व्यक्तीकडून पोलिसांनी 344 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केलं असून या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 86 लाख रुपये इतकी आहे. काल पहाटे 2 वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला उल्वे परिसरातल्या एका गृहनिर्माण संकुलाजवळ एक संशयित व्यक्ती दिसल्यावर त्यांनी ही कारवाई केली. या व्यक्तीवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत

गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे। हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल। सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल। अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड। पुद्दुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. नमस्कार मंडळी, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. मंडळी, आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीतील स्वाभिमान आणि मराठ्यांचा महान इतिहास रुपेरी पडद्यावर केवळ मांडला नाही तर तो जिवंत केला, ज्यांना आपण मराठी चित्रपट सृष्टीचे महर्षी किंवा आदराने प्रेमाने बाबा म्हणतो, ते म्हणजे भालजी पेंढारकर.

0: आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत ज्यांनी अनेक पिढ्या घडवल्या अशा या बाबांचा आज वाढदिवस. पण तुम्हाला माहिती आहे का, भालजींना सुरुवातीला लष्करी अधिकारी व्हायचं होतं. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी ते लष्करात भरती होण्यासाठी घर सोडून बाहेर पडले होते. ही शिस्त, हे शौर्य आणि हा करारीपणा त्यांच्या रक्तातच होता. पुढे नशिबाने त्यांना चित्रपट सृष्टीत आणलं खरं, पण त्यांनी कॅमेरालाच आपलं शस्त्र बनवलं आणि क्रांती घडवली. भालजींचे चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन नसायचे, तर तो एक जिवंत संस्कार असायचा. आजच्या या भागात आपण त्यांचा प्रवास पाहणार आहोत आणि त्यांच्याच चित्रपटांतील गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत. तर आता एक गाणं आणि मग पुढे सुरू करूयात.

मंडळी भालजींनी 5 दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टी गाजवली. 1932 मध्ये त्यांनी श्याम सुंदर हा चित्रपट बनवला, ज्याने भारतीय चित्रपटसृष्टीत पहिला सिल्वर जुबली साजरा करण्याचा मान मिळवला. हा चित्रपट केवळ मराठीत नाही तर हिंदी आणि बंगाली भाषेतही लोकप्रिय झाला. भालजींचा कल नेहमी ऐतिहासिक पौराणिक कथांकडे असायचा. त्यांच्या महत्वाच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर वंदे मातरम आश्रम, ज्यावर ब्रिटिशांनी बंदी घातली होती, नेताजी पालकर, थोरातांची कमळा, मोहितांची मंजुळा आणि शिवरायांचा गौरव मांडणारा छत्रपती शिवाजी, याशिवाय सामाजिक विषयावर आधारित साधी माणसं आणि अस्सल कुस्तीवरचा तांबडी माती असे बरेच चित्रपट त्यांनी आपल्याला दिले. हे चित्रपट आजही तितकेच ताजे वाटतात. त्यांचा शेवटचा मोठा चित्रपट म्हणजे गनिमिकावा. भालजींचे संवाद म्हणजे जणू तोफेचे गोळे असायचे. मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातून त्यांनी दिलेला एकजुटीचा संदेश आजही देशाला प्रेरणा देतो. त्यांनी कधीही कथेसोबत तडजोड केली नाही, म्हणूनच त्यांचे चित्रपट आजही शाळा महाविद्यालयांतून शिकवले जातात. तर मंडळी, आता मी पेंढारकरांच्या काही चित्रपटांचा उल्लेख केला, यातले किंवा या व्यतिरिक्त तुमचे आवडते चित्रपट कोणते आहेत? म्हणजे जे चित्रपट आपण आजही पाहिले की कमाल वाटतात ते मला सांगा.

मंडळी भालजींना महर्षी का म्हणतात माहिती आहे का? कारण त्यांनी केवळ चित्रपट बनवले नाही तर त्यांनी माणसं घडवली. भालजींची पारखी नजर इतकी तीक्ष्ण होती की त्यांनी योग्य निवड करून निवडलेल्या व्यक्तीला थेट सुपरस्टार बनवलं. चंद्रकांत मांढरे यांना जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी छत्रपती शिवाजी महाराज सापडले आणि सुलोचनाजींमध्ये त्यांना महाराणी येसुबाई दिसल्या. भालजींच्या सेटवरची शिस्त म्हणजे तिथे काम करणं एखाद्या तालमीत राहण्यासारखं होतं. ही त्यांची कलेप्रती असलेली भक्ती होती. जयश्री गडकर, सूर्यकांत मांढरे अशा अनेक दिग्गजांकडून भालजींनी तालमीत खूप मेहनत करून घेतली. याशिवाय भालजी यांनी चित्रपटसृष्टीला अनेक नामवंत कलाकार आणि तंत्रज्ञ दिले, जसे की शाहू मोडक, शांता आपटे, शांता हुबळीकर, दादा कोंडके, तसंच मास्टर विठ्ठल रत्नमाला, राजा परांजपे, जयशंकर दानवे, चित्तरंजन कोल्हटकर, रमेश देव, अनुपमा यांचा अभिनय फुलला तो भालजींच्या चित्रपटांमधूनच. भालजी म्हणायचे, कलाकार होण्याआधी माणूस व्हा. आणि म्हणूनच भालजी हे केवळ चित्रपट बनवणारे नव्हते तर ते संस्कृतीचे रक्षक होते.

मंडळी असं म्हटलं जातं, जेव्हा आपलं काम प्रामाणिक असतं तेव्हा सन्मान आपल्याकडे आपोआप चालत येतात. आणि भालजींनी तर कधीही प्रसिद्धीसाठी काम केलंच नाही, त्यांनी कामातून प्रसिद्धी मिळवली. भालजींच्या 5 दशकांच्या तपस्येचं फळ त्यांना पुरस्कारांच्या रूपाने मिळालं. त्यांच्या साधी माणसं या चित्रपटाने पुरस्कारांचा पाऊस पडला होता. 9 राज्य पुरस्कार या एकाच चित्रपटाने जिंकले होते. सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट चित्रपट या विभागात तांबडी माती या चित्रपटाला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. तसंच चित्रभूषण आणि जीवनगौरव पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाले. त्यांच्या शिरपेसातला खरा मानाचा तुरा म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. पण भालजींसाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे कोल्हापूरच्या जनतेचं प्रेम आणि त्यांनी मांडलेला इतिहास तरुणांपर्यंत पोहोचला हेच होतं.

मंडळी आता वळूयात भालजींच्या चित्रपटांतील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे संगीत. भालजींच्या चित्रपटातली गाणी ही नुसती गाणी नाहीयेत, तर ते मराठी मनाचं काळीज आहेत. मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातलं मराठी पाऊल पडते पुढे हे गाणं आजही कोणत्याही मराठी माणसाच्या अंगावर शहारे आणतं. हे गाणं जणू महाराष्ट्राचं प्रेरणादायी गाणं झालंय. तसंच साधी माणसं या चित्रपटातलं ऐरणीच्या देवा तुला, मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी किंवा नको देवराया अंत आता ही गाणी ऐकताना आजही कमाल वाटतात. भालजींच्या गाण्यांतून नेहमीच अध्यात्म, राष्ट्रप्रेम आणि कष्टकरी माणसाचं जगणं दिसून येतं. गनिमी कावा तांबडी माती मधली गाणी आजही ग्रामीण भागात तितकीच लोकप्रिय आहेत. भालजींना संगीताची इतकी चांगली जाण होती की ते स्वतः वाद्यांच्या तालावर बसून गाणी तयार करून घ्यायचे. म्हणूनच त्यांची गाणी काळानुसार जुनी झाली नाही, तर ती सदाबहार राहिली आहेत.

मंडळी भालजी हे केवळ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक किंवा लेखक नव्हते, तर ते अस्सल खेळाडू सुद्धा होते. त्यांना कुस्तीची प्रचंड आवड होती. कोल्हापूरची कुस्ती परंपरा त्यांनी नेहमीच जपली. त्यांच्या तांबडी माती या चित्रपटात त्यांनी कुस्तीगीरांचं आयुष्य इतक्या जिवंतपणे मांडलंय की ते पाहून अनेक तरुणांनी तालमीत जाण्याचा निर्णय घेतला. भालजींच्या राहणीमानाबद्दल बोलायचं तर अत्यंत साधं राहणीमान होतं त्यांचं. एवढे मोठे पुरस्कार आणि मान सन्मान मिळूनही ते शेवटपर्यंत कोल्हापूरच्या मातीतच राहिले. ते दररोज सकाळी लवकर उठून आपल्या कामाला जायचे. त्यांनी कधीही विलासी जीवनाचा हव्यास धरला नाही. त्यांच्यासाठी त्यांचा जयप्रभा स्टुडिओ हेच मंदिर होतं आणि चित्रपट हीच पूजा.

0: घर।
1: मंडळी, मराठी मातीचा इतिहास, संस्कृती आणि कला यांचा त्रिवेणी संगम म्हणजे भालजी पेंढारकर। आज महर्षी बाबा आपल्यासोबत जरी नसले तरी त्यांनी मागे ठेवलेला वारसा आजही आपल्यासोबत आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला हे खरं तर आपलं भाग्यच आहे। त्यांनी दिलेल्या मराठी पाऊल पडते पुढे या मंत्राचा ठेवा आपण पुढे नेतच आहोत।

काही श्रोत्यांनी या कार्यक्रमात सहभाग दाखवला, त्यांची नावं सांगते. पंकज मोहोड, प्रणव शिंदे, विठ्ठल मसलेकर, किशोर पेडणेकर, अरुण गावकर, अविनाश कडू, आत्माराम खराटे, दीपा पालकर, शुभलक्ष्मी मस्तकार, श्रीपाद जोशी, मिलेश राऊत, श्रेय राऊत, आर्य राऊत, मंगेश म्हात्रे, रजनीकांत पाटील, मनीषा वारंग, दत्तात्रेय अडत. यासोबतच सप्तरंगी 7 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आता 3:58 मिनिटांनी ठळक बातम्या आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटत आहोत आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

आपण ऐकत आहात ठळक बातम्या। नसरापूर इथल्या बालिकेवरला अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। हे नागपुरात बातमीदारांशी बोलत होते। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे। पुण्यात बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे। 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत्ता सहमती दर्शवली आहे। एमटी सर्वशक्ती या गॅसवाहू भारतीय जहाजानं आज होर्मुझची समुद्रधुनी ओलांडली। या जहाजावर 46,313 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे। विशाखापट्टणम इथं 13 मे रोजी हे जहाज दाखल होईल। सर्व भारतीय जहाज आणि खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं

0: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स
1: 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. नमस्कार मंडळी, मी तुमची सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

मंडळी, आजचा दिवस आहे ना खूप खास आहे, कारण आज आहे वर्ल्ड लाफ्टर डे, म्हणजेच जागतिक हास्य दिन. दरवर्षी हा दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होतो आणि म्हणूनच यावर्षी हा दिवस 3 मेला म्हणजेच आज साजरा होतोय. याआधी आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा एका भागात आपण हास्यांच्या वेगवेगळ्या छटा पाहिल्या होत्या, तर म्हटलं आज कोणत्या विषयावर बोलावं, तर सुचलं म्हणतात ना हसणे हाच आयुष्याचा खरा दागिना आहे, आणि आज आपण हसणार आहोत आपल्या लाडक्या म्हणींवर. या म्हणी म्हणजे केवळ जुन्या शब्दांची जोडणी नाही आहेत, तर आपल्या पूर्वजांनी पिढ्यांपिढ्यांच्या अनुभवातून काढलेले अस्सल आणि कुरकुरीत फराळ आहेत. आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच काही मजेशीर म्हणी, त्यामागे दडलेले आपल्याच घरातले गल्लीतले गमतीशीर किस्से आणि त्यातून मिळणारा जगण्याचा एक हलका फुलका संदेश पाहणार आहोत. आजचा शो म्हणजे साखरेच्या पाकात घोळवलेला शब्दांचा गुलाबजामुन असणार आहे. कदाचित हा प्रवास खळखळून हसवणारा असेल किंवा नसेलही, पण कधीतरी स्वतःच्याच झालेल्या फजितीची आठवण करून देणारा तर नक्कीच असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातलं नातं सांगणारा असणार आहे. तर मंडळी, चहाचा कप हातात घ्या, आता एक गाणं आणि मग सुरू करूयात आजची ही शब्दांची हस्ती खेळती सफर.

मंडळी, विसरभोळेपणा हा आपल्या सगळ्यांचाच इतका जवळचा मित्र आहे की तो कधी आपला पीछा नाही सोडत. परवाचाच एक किस्सा सांगते. आमचे एक लाडके शेजारी आहेत सरोदे काका. ते कुठे बाहेर गेले होते तर संध्याकाळी जसे ते परत आले तर दारातच हातातल्या सामानाच्या पिशव्या बॅग टाकून दावादावाने ओरडायला लागले की माझा चष्मा नक्की गेला कुठे. मग अशी गाडीत तर पेपर वाचत होतो, भांडीवाल्याला पैसे देतानाही डोळ्यावरच होता. मग काय, सरोदे काकांचं अख्खं घर जणू CBI तपासायला लागलं. सरोदे काकू सोफ्याखाली टॉर्च लावून शोधतायत, मुलं कपाटात आणि जुन्या न्यूजपेपरच्या रद्दीत बघतायत. सरोदे काका स्वतः तर इतके चिडले होते की ते आजकाल आपण गाडी बुक करतो तेव्हा ड्रायव्हरचा नंबर आपल्याला इझिली मिळतो नाही का, तर यांनी त्यालाही फोन लावून विचारलं. अर्ध्या तासाचा हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना काकांची सून तिथे येते. तिने 2 मिनिटं हे सगळं बघितलं आणि शांतपणे म्हणाली की पप्पा, जर तुमचा चष्मा हरवलाय तर मग तुमच्या डोक्यावर जो बसलाय तो कोणाचा आहे. काकांनी दचकून डोक्यावर हात लावला तर चष्मा तिथेच शांतपणे टेकलेला होता. काकांचा चेहरा खरंच बघण्यासारखा झाला होता. आपल्यातील प्रत्येक जण हे अनुभवतो, माझ्यासोबत तर हे बऱ्याचदा होतं. म्हणजे एखादी वस्तू मी एका ठिकाणी ठेवलेली असते आणि ती तिथेच असते, पण कधी कधी असं होतं की जेव्हा गरज असते तेव्हा ती सापडत नाही किंवा डोळ्यांना दिसत नाही. सो यालाच म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. या म्हणीचा दुसरा पैलू आपल्याला सांगतो की आपण अनेकदा आनंदासाठी, समाधानासाठी किंवा साध्या वस्तूंसाठी अख्खं जग पालथं घालतो, पण खरं सुख आणि हवी असलेली गोष्ट बऱ्याचदा आपल्या अगदी जवळ असते आणि ती शोधण्यापेक्षा बघता आली पाहिजे, हेच हा किस्साही सांगतो. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा किस्सा आणि तुम्ही असं काहीतरी अनुभवलंय किंवा पाहिलंय का, तर तेही मला नक्की सांगा. आता एक गाणं आणि मग पुढची म्हण पाहूया.

मंडळी, आजकालच्या या क्रेडिट घेण्याच्या डिजिटल युगात एक भन्नाट किस्सा मी तुम्हाला सांगते. शाळेत विज्ञानाचं प्रदर्शन होतं. एका बिचाऱ्या मुलाने रात्रभर जागून डोकं खाजवून एक खूपच सुंदर प्रोजेक्ट बनवला होता. त्याने स्वतः वायरिंग केली, कोडिंग केलं, बॅटरी बसवली. म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये त्या मुलाने फार मेहनत घेतली होती. सकाळी घेणारा त्या प्रोजेक्टकडे आले तसा तो मित्र प्रोजेक्ट शेजारी असा काही स्टाईलमध्ये उभा राहिला जसं काही हा सायंटिस्ट. त्याने चक्क पत्रकाराला मुलाखत द्यायला सुरुवात केली की हो, आम्हाला हे कोडिंग करताना खूप त्रास झाला, आम्ही रात्रभर जागत होतो. म्हणजे ज्याने खरं काम केलं होतं त्याने मेहनत घेतली होती, तो मूळ मालक बिचारा बाजूलाच उभा राहून स्वतःच्याच प्रोजेक्टची स्तुती ऐकत होता. यालाच म्हणतात आयत्या बिळावर नागोबा. मंडळी, या म्हणीचा दुसरा पैलू आपल्याला सांगतो की कष्टाशिवाय मिळालेली प्रसिद्धी ही फुग्यासारखी असते, जी कधीही फुटू शकते. दुसऱ्याने कष्टाने बनवलेल्या गोष्टीवर स्वतःची पाटी लावण्यात जो आनंद नसतो, जो स्वतःच्या प्रयत्नांतून छोटं का होईना पण स्वतःचं साम्राज्य उभं करण्यात असतो. कष्टाला पर्याय नाही आणि चोरट्या यशाला प्रतिष्ठा नाही, हेच हा नागोबा आपल्याला सांगतो. बरं, मी एवढं तर सांगू शकते की आपल्यातल्या बहुतेक जणांनी ही म्हण खऱ्या आयुष्यात एकदा काय बऱ्याचदा नक्कीच अनुभवली असणार आहे. काय म्हणता मंडळी?

0: मंडळी, माझं एक मत आहे आणि या मताशी तुम्ही सर्वजण सहमत असाल याची मला खात्री आहे. म्हणजे बघा ना, आजचं हे युग इन्स्टंट आणि हायस्पीड युग आहे, बरोबर ना? इथे 2 मिनिटात नूडल्स हवेत आणि 1 तासात निकाल हवा. यावरून माझ्या घरातलाच एक किस्सा सांगते. माझ्या काकांचा एक गोलमटोल मुलगा आहे, म्हणजे माझा लहान भाऊ, ज्याला आम्ही लाडाने गट्टू म्हणतो. त्याने आज वर्षी 12वीची परीक्षा दिली आणि तुम्हाला तर माहितीच आहे आजकाल जिमचं ट्रेंड आहे. तर झालं असं, 2-3 दिवस झालेत गट्टूने जिम जॉईन केलंय. परवा गट्टू जिममध्ये गेला होता. तिथे गेल्यावर त्याने 15 मिनिटं सेल्फी काढले, 10 मिनिटं ट्रेडमिलवर धावला आणि घरी येताच थेट आरशासमोर उभा राहून स्वतःचे बायसेप्स चेक करू लागला. त्याच्या आईला विचारतो कसं की आई, आज थोडा फरक वाटतोय का गं, मी कालपेक्षा बारीक दिसतोय ना. आई बिचारी काय म्हणणार. तिने हसतच म्हटलं की गट्टू, जर 1 तास जिम करून लोक बारीक झाले असते तर जगातून लठ्ठपणाच संपला असता. गट्टूला वाटलं होतं जिमच्या पायऱ्या चढल्या की लगेच सिक्स पॅक दिसायला लागतील. हीच ती अवस्था ज्याला आपण म्हणतो पी हळद आणि हो गोरी. या म्हणीचा दुसरा पैलू आपल्याला संयम समजावतो. हळद आरोग्यासाठी उत्तम असतेच, पण तिचा नैसर्गिक परिणाम दिसायला वेळ लागतो. तसंच आयुष्यात कोणत्याही चांगल्या गोष्टीचं फळ मिळण्यासाठी सतत मेहनत आणि वेळेची गुंतवणूक करावीच लागते. उतावीळपणामुळे फक्त स्वतःची फजिती होते आणि हाती काहीच लागत नाही. सबुरीचं फळ गोड असतं हे वाक्यसुद्धा इथे सिद्ध होतं. तर मंडळी, तुमच्या घरी किंवा आसपास आहे का कोणी आमच्या गट्टूच्या स्वभावाचा, ज्याला सर्व इन्स्टंट लागतं, सांगा बरं मला.
1: हाय तर हा साऱ्याचा भाचा, हाय मोठा दिलबाला. अरे मैतर हा साऱ्याचा भाचा, हाय मोठा दिलबाला.

मंडळी मित्रांच्या दोस्तीचे आणि त्यांच्या लबाडीचे किस्से नेहमीच कमाल असतात, नाही का? शाळेत असताना माझ्या वर्गात एक चार मुलांचा ग्रुप होता, म्हणजे भयंकर खट्याळ. बालवाडी ते दहावी इतके किस्से आहेत त्यांचे की एक दिवस कमी पडेल. त्यांची खरी नावं तर नाही सांगत मी, पण त्यांनी एकमेकांना दिलेली टोपण नावं आजही लक्षात राहतील अशी आहेत. एकाचं नाव होतं केऱ्या, दुसऱ्याचं डेब्या, तिसऱ्याचं न्यूट्या आणि चौथ्याचं खेकड्या. म्हणजे वर्गात काहीही मस्ती झाली पण त्यात यांचा काहीही वाटा नसेल तरीही पहिला संशय मात्र यांवरच येईल असे हे चार जिगरी दोस्त. यांचा किस्सा असा, एकदा मस्तीत या चौघांनी मिळून मधल्या सुट्टीत सरांच्या टेबलावरची हजेरीची वहीच गायब केली. सरांनी जेव्हा वर्गात येऊन विचारलं की वही कोणी घेतली, तेव्हा केऱ्या मोठ्या निरागस्तेने म्हणाला की सर मला खरंच काहीच माहिती नाही. त्यावर बाकीचे तिघं म्हणतायत की सर आम्ही पूर्ण वेळ बागेत पाणी घालत होतो. केऱ्या लगेच मान हलवून म्हणाला की हो सर आम्ही चौघेही पूर्ण वेळ बागेत होतो. पण गंमत अशी की त्या दिवशी बागेला कुलूप होतं आणि सरांनी चौघांनाही शाळेच्या गेट बाहेर वडापाव खाताना पाहिलं होतं. चौघांनी एकमेकांच्या खोट्या बोलायला अशी काही साथ दिली की सरांना 2 मिनिटात कळलं की हे नक्की या चौघांचंच काम आहे. मग काय, मस्तीमुळे नाही पण खोटं बोलल्यामुळे सरांनी कोंबडा बनवला होता. यालाच म्हणतात उंदराला मांजर साक्ष. या म्हणीचा दुसरा पैलू म्हणजे जेव्हा काही सारखे स्वभावाचे लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एकमेकांना वाचवतात तेव्हा ही म्हण वापरली जाते. ही म्हण आपल्याला हेही सांगते की खोटं कितीही मोठं असलं तरी सत्याचा एक छोटासा किरण त्याला मोडू शकतो. मैत्री नेहमी एकमेकांना सुधारण्यासाठी असावी, चुकांवर झाक घालण्यासाठी नाही. तर मंडळी, या किस्स्यावरून तुम्हाला तुमचा एखादा शाळेतला किस्सा आठवला का, किंवा तुमचंही असंच काहीतरी अतरंगी टोपण नाव होतं का, किंवा एखाद्या मित्राचं, मला सांगा बरं.

0: मंडळी हट्टीपणाची एक सीमा असते, नाही का? म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते जी प्रत्येक गोष्टीबाबत खूप सिलेक्टिव्ह, निवडक आणि हट्टी असते. म्हणजे इकडे नाही जायचं आहे मला, कारण मला तिकडचंच जमतं, तिकडे जाणार असाल तर मी नाही येणार, असे काहीतरी त्यांचे नखरे चालू असतात. तर माझी ही एक अशीच मैत्रीण आहे जिला, म्हणजे तिला जर हॉटेलमध्ये जायचं असेल तर फक्त आणि फक्त ठराविक हॉटेलमध्येच जायचं असतं. गेल्या रविवारी आम्ही सोसायटीच्या मैत्रिणींनी प्लॅन केला होता की ऑफिस वगैरेमुळे वेळ मिळत नाही, बरेच दिवस भेट झाली नाही, म्हणून आपण जवळच मोमोज खायला जाऊया, म्हणजे टाइम स्पेंड होईल, बोलणं पण होईल आणि लवकर घरी येता येईल. पण ही मुलगी हट्टाला भेटली की आज संडे आहे, आपण दुसरीकडे जाऊया, मला जर त्या ठराविक हॉटेलमध्ये न्यायचं असेल तरच मी घराबाहेर पडणार, नाही तर मी येणार नाही. तरी आम्ही तिला जबरदस्ती घेऊन गेलो, त्यामुळे ती रागावून फुगून बसली होती. तिने तिथे काहीच खाल्लं नाही. शेवटी आम्ही सर्व मैत्रिणी मस्त मोमोज खाऊन मजा करून आलो आणि ही उपाशीपोटी रागाने बसून राहिली. ना तिला बाहेरची मजा मिळाली, ना पोट भरलं. यालाच म्हणतात खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. या म्हणीचा दुसरा पैलू माणसाच्या टोकाच्या हट्टी स्वभावावर प्रकाश टाकतो. आयुष्यात तडजोड म्हणजे कॉम्प्रोमाइज करणं खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी आपण खूप मोठ्या स्वप्नांच्या मागे धावताना हातात असलेल्या छोट्या आणि सुंदर क्षणांना मुकतो. लवचिकता असेल तर माणूस सुखी राहू शकतो. जे आहे त्यात आनंद मानायचा, कारण हट्ट हा नेहमी शत्रू असतो. बरं मंडळी, तुमच्या आयुष्यात आहे का कोणी अशी व्यक्ती जी भयंकर हट्टी आहे?
1: साडी आला म्हटली, तिनं चोळी आला म्हटली, तिनं नथ आणा म्हटली, तिनं बुगडी आणा म्हटली. अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड
2: झाली.
1: माडीवरची मंडळी खाली आली.
3: कशाला?
1: माडीवरची मंडळी खाली आली. माडीवरची मंडळी खाली
2: आली.

0: अश्यामुची भागाबाई सानी, अश्यामुची भागाबाई सानी, तिच्या जलमाची झाली कानी।
1: बरं मग मुहूर्त आहे
0: कडपा

मंडळी, आजकालच्या ऑनलाईन शॉपिंगच्या दुनियेत ही म्हण म्हणजे जणू काही सत्यवचनच आहे. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने सोशल मीडियावर एक जाहिरात बघितली, अतिशय रॉयल दिसणारा रेशमी शर्ट फक्त 500 रुपयांत. फोटोत तर तो एखाद्या राजाच्या पोशाखासारखा दिसत होता. त्याने मोठ्या उत्साहाने तो ऑर्डर केला. 6-7 दिवसांनी पार्सल आलं आणि आम्ही ते उघडलं तर काय मंडळी, तो रेशमी शर्ट नसून चक्क नायलॉनच्या गोणीसारखा होता आणि त्याचा रंगही पूर्णपणे भडक होता. फोटोमध्ये दिसणारा तो राजाचा पोशाख खरं तर एखाद्या जुन्या पडद्यासारखा वाटत होता. आता तो किस्सा आठवणंही मला हसू येत आहे. त्या दिवशीही आम्ही खूप हसलो होतो, पण बिचाराचे 500 रुपये वाया गेले म्हणून तो मात्र दुखी होता. यालाच म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. मंडळी, या म्हणीचा दुसरा पैलू म्हणजे बाह्य रूपाला आणि चकाकीला भुलून निर्णय घेणं कसं महागात पडू शकतं हेही म्हण आपल्याला सांगते. हे जग मार्केटिंगने आणि दिखाव्याने भरलेलं आहे, पण प्रत्येक गोष्टीची सत्यता पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नये. आणि माणसाच्या बाबतीतही हेच लागू होतं. वरवरच्या गोड बोलण्यापेक्षा एखाद्याच्या मनाची खोली तपासणं जास्त गरजेचं आहे. आता एक गाणं आणि मग पुढची म्हण पाहूयात.

परीक्षेच्या काळचा किंवा कामाच्या डेडलाईनचा अनुभव आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी आपण अनुभवलेला असतो. उद्या सकाळी ऑडिट आहे किंवा उद्या महत्वाचा पेपर आहे आणि आदल्या रात्री अचानक लक्षात येतं की अजून अर्धा अभ्यासक्रम वाचायचा बाकी आहे किंवा अजून सुरुवातच नाही केली आहे. मग काय, आपण रात्रभर जागण्याचे प्लॅन करतो, काळा चहा पितो, डोळ्यावर पाणी मारतो, पण घड्याळाचा काटा मात्र आपल्याशी जणू शर्यत लावत असतो. एकाच वेळी वाचन करायचं असतं, नोट्स काढायचे असतात आणि रिव्हिजनही करायची असते. कामाचा डोंगर समोर असतो आणि वेळ मात्र वाळूसारखा हातातून निसटत असतो. त्यावेळी आपला जो गोंधळ उडतो तो पाहण्यासारखा असतो. यालाच म्हणतात रात्र थोडी सोंगे फार. ही म्हण वेळेच्या नियोजनाचं म्हणजेच टाईम मॅनेजमेंटचं महत्व सांगते. जेव्हा काम आतोनात असतात आणि वेळ मर्यादित असतो तेव्हा माणूस गोंधळतो, पण जर आपण सुरुवातीपासून नियोजन केलं आणि स्वतःला कारणं देणं बंद केलं ना तर ही धावपळ वाचू शकते आणि कामही योग्य वेळेत होतील, नाही का?

मंडळी, आज आपण म्हणी त्यांचे खुसखुशीत किस्से पाहिले. हसवता हसवता या म्हणी आपल्याला कानपिचक्याही देतात आणि जगण्याचं एक वेगळं शहाणपणही सांगतात, नाही का? बरं, या कार्यक्रमात काही श्रोत्यांनी सहभाग घेतला, प्रतिक्रिया दिल्या, काहींनी तर स्वतः अनुभवलेले कमाल किस्से सुद्धा मला शेअर केले. मजा आली. यासोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची, कारण अर्थात घड्याळ खुणावतंय. मी तुमची सखी अश्विनी घोरपडे.

दिवसाचा निरोप घेते, पुन्हा भेटू अशाच कमाल विषयांसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, हसत रहा, हसवत रहा, आनंदी रहा आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी।

0: असं कसं म्हणता? अरे म्या पाहिला देव.
1: पाहिला कुठीचा पाहिला?
0: अरे आपल्या दारका गुटीच्या अंगात पाहिला.
2: अबे तर ते तिच्या अंगात देव नसते,

0: आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नसरापूर इथल्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। सरसकट कर्जमाफी, शेतमालासाठी हमी भाव कायदा आदी मागण्यांसाठी उद्या काँग्रेसतर्फे बुलढाणा जिल्ह्यात अन्नदाता संघर्ष पदयात्रेचं आयोजन। आणि वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या गारपीट आणि वादळाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिकच आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे।
0: महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे। ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। याप्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं। या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी केल्या। दरम्यान ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। महाराष्ट्र दिनी अशी लाजिरवाणी घटना घडणं हे राज्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे। राज्यात कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित केला। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत। दरम्यान पश्चिम बंगालच्या फालटा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत। या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल। फालटा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे। 8 दशकांपासून कार्यरत असलेल्या LIT अर्थात लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थी आज जगभरात आहेत, परंतु LIT भविष्यातही देशाला आणि जगाला उत्तम इंजिनियर्स देण्याचं काम करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। LIT विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय सुविधांच्या एकत्रित बांधकामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी झालं, त्यानंतर ते बोलत होते।
1: इथे अतिशय सुंदर असं शैक्षणिक संकुल हे आपण तयार करतो आहोत, यामुळे एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठासारखं LIT एक कॅम्पस या ठिकाणी तयार होईल आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जसं मागच्या 8 दशकात बेस्ट ऑफ द केमिकल इंजिनियर्स हे जगभरात LIT दिले, तसंच आपल्या देशाला आणि जगाला उत्तम इंजिनियर देण्याचं काम LIT माध्यमातून होईल।
0: जगातले अनेक केमिकल इंजिनियर्स LITU मधून निर्माण झाले आहेत, आता याचं रुपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं त्यामुळे LITUचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या। अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर नव्यानं सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करावा अशी मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक मारोती वाडेकर यांनी केली आहे। त्याचप्रमाणे न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा आणि मंत्रिस्तरीय उपसमिती नेमून त्यावर शिफारशी घेऊन त्यासंदर्भात शासन निर्णय

0: करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं बालकांमधील मधुमेहावरील मार्गदर्शक दस्तावेज प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा मार्गदर्शक दस्तावेज बालकांमधील मधुमेहाची तपासणी, निदान, उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी एक संरचित आणि प्रमाणित राष्ट्रीय आराखडा आहे. 18 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांची सार्वत्रिक तपासणी करणं आणि समाज आणि शाळा आधारित मंचाच्या माध्यमातून आजाराची लवकर ओळख पटवणं हे या दस्तावेजाचं उद्दिष्ट आहे. तपासणी, निदान, आजीवन इन्सुलिन थेरपी, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स यासारखी देखरेख उपकरणं आदी मोफत सेवांचा देखील त्यात समावेश आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकाचा मृतदेह बाहेर काढला. यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोदपर्यंत अन्नदाता संघर्ष पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, तरीही भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही असा आरोप करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जागा करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. हरभऱ्याला 8,000 रुपये, कापसाला 12,000 रुपये, तुरीला 10,000 रुपये भाव द्यावा, पीक कर्जाला कुठलीही अट लावू नये, प्रति एकरी प्रति हंगाम 40,000 रुपये पीक कर्ज द्यावं, कृषी साहित्य जीएसटी मुक्त करण्यात यावं, आदिवासी बांधवांना जातीचे दाखले देण्यात यावेत, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी ही संघर्ष पदयात्रा काढण्यात येत आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसनं दिली आहे. या पदयात्रेची सांगता जळगाव जामोद इथल्या दुर्गा चौकात जाहीर सभेनं होणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथं नगर परिषदेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई लायब्ररीचं उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज पार पडलं. या आधुनिक लायब्ररीला न्यायमूर्ती भूषण गवई ई लायब्ररी असं नाव देण्यात आलं आहे. डिजिटल युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसंच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशानं या ई लायब्ररीची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सुमारे 70 संगणकांची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून सुमारे 300 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री झालेल्या प्राणीगणनेत 25 बिबट, 29 अस्वल, 231 रानडुकरं तसंच 81 मोर लांडोर आढळून आले. त्याचप्रमाणे वाशिम अकोला सीमेवर पसरलेल्या काटेपूर्ण अभयारण्यात पार पडलेल्या प्राणीगणनेत 351 वन्यजीवांची नोंद करण्यात आली. यामध्ये 5 बिबट आणि 97 नीलगायींचा समावेश आहे. हवामान. विदर्भातील अनेक जिल्ह्यात 7 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज गोंदिया इथं विजांच्या कडकडाटासह वादळाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उद्या वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गारपिटीची शक्यता असल्यानं या जिल्ह्यांसाठीही सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी देखील उद्या येलो अलर्ट देण्यात आला असून 5 तारखेला देखील संपूर्ण विदर्भात वादळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डेन्मार्कच्या हॉर्सेन्स इथं झालेल्या थॉमस कप 2026 उपांत्य फेरीत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्य सेनची अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघानं कांस्य पदक जिंकलं आणि 2022 सुवर्ण पदकानंतर थॉमस कपच्या इतिहासातील आपलं दुसरं पदक निश्चित केलं. आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होईल. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसरातील आदिवासी भागात असलेले ब्रिटिशकालीन पूल सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत असून ते तुटण्याच्या स्थितीत आहेत. या पुलांची मुदत संपलेली असून याबाबत ब्रिटिश सरकारकडून भारत सरकारला पत्रही प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या कामांना तात्काळ मान्यता देण्याची मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केली आहे. व्याघ्र प्रकल्प प्रशासनानं या कामांसाठी आवश्यक परवानग्या लवकरात लवकर द्याव्यात, तसंच अस्तित्वात असलेल्या रस्त्यांना देखील नियमित करण्याची मागणी आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नसरापूर इथल्या घटनेचा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पुद्दुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. सरसकट कर्जमाफी, शेतमालासाठी हमीभाव कायदा आदी मागण्यांसाठी उद्या काँग्रेसतर्फे बुलढाणा

जिल्ह्यात अन्नदाता संघर्ष पदयात्रेचं आयोजन आणि वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या गारपीट आणि वादळाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. त्यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

0: सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: छः बजकर 40 मिनट हो चुके हैं. आप सुन रहे हैं अंदाज़े बयां. और दोस्तों, बस थोड़ा सा इंतज़ार और. मुझे पता है आप अपने फेवरेट गाने सुनना चाह रहे हैं, पर वो प्रोग्राम हम 7:10 के बाद करेंगे. अभी फ़िलहाल वक्त है खूबसूरत गज़लें सुनने का. कीप लिसनिंग टू FM रेनबो.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर पालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुद्दुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं कोलकाता नाईट रायडर्स पुढे विजयासाठी 166 धावांचं लक्ष. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे.
0: पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगाने राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका त्यांनी केली. अशा घटना रोखण्यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी त्यांनी केली. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी तसंच राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडू पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फालदा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघांच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फालता मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुचेरी इथं 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. नागपूर इथं लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जगातले अनेक केमिकल इंजिनियर LITU मधून निर्माण झाले आहेत. आता याचं रुपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं, त्यामुळे LITUचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. आता इथे शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत LITU जाऊन बसेल. भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर

0: नीता ठाकरे उपस्थित होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: सुलभ शेतीचा वाढेल मान, आनंद रस्ते योजना हीच महाराष्ट्राची.

स्वागत. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र निर्धारित 20 षटकांच्या आधीच 19 षटकात 165 धावांवर त्यांचा डाव संपला. ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सच्या अंगक्रिश रघुवंशीचं शानदार अर्धशतक आणि अजिंक्य रहाणेच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यानं 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 10 चेंडू बाकी असताना पार केली. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये यासाठी भूखंडाचे तुकडे करून लेआउट म्हणजेच अभिन्यास केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आज नाशिकचे नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याशिवाय या प्रकरणी पोलिसांनी 194 भूखंड मालक विकासक आणि त्यांच्या भागीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या कनेक्टिंग लिंकवर प्रवाशांनी सेल्फीसाठी थांबू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केलं आहे. कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरू झाली आहे, मात्र वाहनचालक प्रवासादरम्यान सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी केबल स्टेड ब्रिज तसंच बोगद्याजवळ वाहनं थांबवत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. या मार्गावर सीसीटीव्हीची सतत नजर राहणार असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 जणांची सुटका केली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधी अंतर्गत प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं आज रत्नागिरी शहरात किड्स सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं. या सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. आधार कार्डाच्या चेहऱ्यामोहऱ्यात येत्या वर्षअखेरपर्यंत बदल होऊ शकतो या वृत्ताचं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खंडन केलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसातही विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुदुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

दस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: मुंबईला कोणी मायानगरी म्हणतं स्वप्ननगरी तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहेत. त्यामुळे जोडलेले राहा. भेटूच
0: लवकरच.

आकाशवाणी मुंबई। मच्छिंद्र बोरहडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुदुच्चेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय। अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणकडून नवा प्रस्ताव, मात्र तो समाधानकारक नसल्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका। नवी दिल्लीत एका सरकारी

0: नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293, तामिळनाडू 234, आसाम 126, केरळ 140 आणि पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तमिळनाडू पुदुच्चेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं, तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुचेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं. महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही उद्या होणार आहे. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढच्या महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होमुर्झच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अमेरिकेबरोबरच्या शांततेच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणनं आज अमेरिकेसमोर बहुस्तरीय प्रस्ताव सादर केला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इराणच्या प्रस्तावात पश्चिम आशियातला संघर्ष कमी करण्यासाठीची योजना असून ती टप्प्याटप्प्यानं राबवण्याविषयी सुचवण्यात आलं आहे. अमेरिकेनं आपलं लष्कर मागं घेतलं आणि इराणवरच्या तेल निर्यातीच्या निर्बंधांसह आर्थिक दबाव शिथिल केला तर होमुर्झच्या समुद्रधुनी परिसरातले निर्बंध कमी होतील असं इराणनं आपल्या प्रस्तावात म्हटलं आहे. मात्र इराणनं सध्या सुरू असलेल्या संघर्षाला दीर्घकाळ चाललेल्या अणुविषयक वादापासून वेगळं ठेवलं आहे. मात्र पश्चिम आशियातला संघर्ष संपवण्यासाठीच्या इराणनं ठेवलेल्या प्रस्तावावर आपण समाधानी नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे. मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे.
0: पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अशा घटना रोखण्यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीनं लागू करावा अशी मागणी त्यांनी केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 जणांची सुटका केली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचाव कार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते. त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र निर्धारित 20 षटकांच्या आधीच 19 षटकात 165 धावांवर त्यांचा डाव संपला. ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सनं अंगक्रिश रघुवंशीचं शानदार अर्धशतक आणि अजिंक्य रहाणेच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 10 चेंडू बाकी असताना पार केली. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 4 बाद 39 धावा झाल्या होत्या. बंगळुरूच्या गॅलेक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं आज कॅलिफोर्निया इथं स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटवरून अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा उपग्रह आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपार्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री यांनी या यशाबद्दल गॅलेक्सी आय या स्टार्टअपचं अभिनंदन केलं आहे. एम्स अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पाठीच्या कण्याच्या व्यंगावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रियेचं नवीन तंत्र विकसित केलं आहे. गेल्या 7 वर्षांपासून या प्रक्रियेचा वापर केला जात असून ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेपासून धोका आहे किंवा ज्यांना उपचाराचे मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत अशांसाठी हे नवं तंत्र आशेचा नवकिरण आहे असं एम्सनं निवेदनाद्वारे म्हटलं आहे. नव्या तंत्रामुळे शस्त्रक्रियेतली गुंतागुंत कमी होते असं एम्सनं म्हटलं आहे. आधार कार्डच्या चेहऱ्या मोहऱ्यात येत्या वर्ष अखेरपर्यंत बदल होऊ शकतो या वृत्ताचं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खंडन केलं आहे. आधार कार्डावर केवळ छायाचित्र आणि क्यू आर कोड इतके संदर्भ असतील अशा आशयाच्या काही बातम्या सध्या काही वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर दाखवत आहे. मात्र असे बदल करण्याची कोणतीही योजना सरकारच्या विचाराधीन नाही आणि नागरिकांनी अशा वृत्तांवर विश्वास न ठेवता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर तसंच पत्र सूचना कार्यालयाच्या पत्रकावरच विश्वास ठेवावा असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणकडून नवा प्रस्ताव, मात्र तो समाधानकारक नसल्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्जवर वंदन ह्या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. आत्ता वंदनमध्ये छानसा असा विषय जो ध्यानाशी संबंधित आहे, मेडिटेशनशी संबंधित आहे, त्यावर आधारलेले विचार विधानं आपण ऐकणार आहोत. आणि नंतर आपले रेनबो फंडेचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असतील. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी.

वंदन या कार्यक्रमामध्ये आपण भेटलो आहोत आणि आज या कार्यक्रमात आपण ध्यानाशी संबंधित कोणत्या गोष्टी आपल्या आयुष्यात होतात किंवा आपल्यामध्ये कोणता बदल जाणवायला लागतो त्यावर आधारित आपली ही सिरीज आहे. आणि आज आपण बोलणार आहोत विशालतेबद्दल. आपल्यालाच आपल्याबद्दलचा असा एक अंदाज यायला लागतो की आपले विचार थोडेसे बदललेत, एक्सपान्शन थोडंसं होतं आहे, विशालता येते त्यामध्ये. मग त्याच्याशी अनेक गोष्टी जोडलेल्या आहे. सर्वसमावेशकता आपोआप येते. आपण जास्त लेट गो हा खूप महत्त्वाचा भाग आहे ध्यान आणि मेडिटेशनमधला, तो आपण करायला लागतो. आणि एकंदरीतच सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह ज्याला म्हणतो, तोसुद्धा हळूहळू आपला बदलायला लागतो. तर हा प्रवास घडत असताना जी विशालता आपल्यामध्ये आलेली असते त्याबद्दल थोडंसं आज बोलणार आहोत. आणि विचार काय आहेत त्याबद्दलचे, विचारवंतांना काय वाटतं आहे, त्यांची विधानं काय आहेत त्याविषयी. पण दोन गीतं ऐकूया, दोन रचना, भक्तिरचना, आणि मग आपल्या विषयाबद्दल अधिक सखोल आणि सविस्तर बोलणार आहोत.

अच्छा वंदन ह्या कार्यक्रमात आपण विशालतेबद्दल बोलत असताना एके ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की ही विशालता येणं, हे एक्सपान्शन होणं स्वतःचं, हे क्रमप्राप्त आहे. ते आपण टाळूच शकत नाही. कितीही आपण ठरवलं की हे नाही शक्य माझ्या बाबतीत किंवा हे मला जमणार नाही, पण एकदा का आपण ध्यान किंवा मेडिटेशन करायला लागलो की ह्या गोष्टी आपोआप आपल्याला जमायला लागतात आणि आपोआप आपल्या बाबतीत घडतात. आणि मग हळूहळू आपल्यामध्ये हाही एक विचार येतो की मला जे जे शक्य आहे, मला जे जे जमतं आहे किंवा मला जे करायला आवडतं आहे तिथपर्यंत पोचण्याचा आता माझा प्रवास सुरू झालेला आहे. आणि मग हा प्रवास तसाच तसाच पुढे पुढे जात राहतो. म्हणजे एकदा एका मोठ्या बक्षीस समारंभाच्या वेळेला एक कलाकार असं म्हणाले होते की जेव्हा आपल्याला वाटतं की आपण पर्वताच्या एका पर्वताच्या शिखरावर पोहोचलो आहोत, तेव्हा आपल्या लक्षात येतं त्या शिखरापर्यंत पोहोचल्यानंतर की हे शिखर म्हणजे दुसऱ्या पर्वताचा पाया आहे आणि आपल्याला तिथून सुरुवात करायची आहे. त्यामुळे हे एक्सपान्शन आहे किंवा या एक्सपान्शनच्या पायऱ्या आहेत की एक गोष्ट आपण गाठली तिथपर्यंत पोहोचलो की आपल्याला पुढचं आपलं एक लक्ष दिसायला लागतं, पुढे आपल्याला काय करायचं आहे ते अजून समजायला लागतं, पुढच्या गोष्टींचा आपण स्वीकार करायला लागतो. आणि अशा पद्धतीने आपण विशाल होत जातो, विस्तारित होत जातो, एक्सपांड होत जातो. आज त्याचबद्दल आपण बोलणार आहोत, एक्सपान्शनबद्दल आणि विस्तारित होण्याबद्दल, विशालतेबद्दल. आपल्याच मनात जी आहे ही निसर्गतः आपल्याला मिळालेली आहे, ही दैवी आहे, काहीही आपण त्याच्यासाठी म्हणू शकतो. हे सगळ्यांमध्ये उपजत असतं, फक्त त्याच्यावर ना कालांतराने थोडीशी जी धूळ साठलेली असते ती आपल्यालाच प्रयत्नपूर्वक झटकायची आहे आणि पुढे जायचं आहे. त्यासाठी विचारवंतांची ही विधानं किंवा विचार आपल्याला इतके छान मार्गदर्शन करतात, त्याचबद्दल आपण बोलत असतो.

पाई भत्ता जाना, पाई भत्ता जाना, ओळंगीती भाळी अर्ध चंद्र, माती शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांगा चिता भस्म, लिंपिले सर्वांगा चिता भस्म।

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz वर आपण भेटलो आहोत वंदन ह्या कार्यक्रमात आणि आज आपल्या बरोबर आहे मी रश्मी आंबेडकर. आतापर्यंत कोणी कोणी सहभाग नोंदवलाय आज मी जरूर सांगणार आहे. पटकन त्यांच्याबद्दल सांगते. बरेच श्रोते आपले सकाळी सहभागी होतात आणि आत्ता मी जी नावं सांगते त्यानंतर जे नव्याने जोडले जातात त्यांच्याबद्दल आपण बोलतो. बाकी सगळेच आपले श्रोते जे 5 वाजल्यापासून आपल्याबरोबर आहेत ते नंतरही प्रत्येक कार्यक्रमात आपल्याबरोबर असतातच. मधुसूदन जोशी, सुयोग महाजन, प्रकाश जोशी, शिरीष बेलसरे, आनंद मुकाशी, विक्रम आठवले, रवींद्र शेणोय, संजय सिंग राजपूत, सुलभा काकडे, सुधीर दत्त मुणगेकर, जयेंद्र शहा, हेमंत, अशोक शिंत्रे, वृंदा जाधव, सुनील आणि स्वप्नाली जोशी, प्रमोद चिंचोळकर, त्यानंतर आपल्याला त्यांनी त्यांचं नाव सांगितलं नाही आहे नीट तर प्लीज तुम्ही तुमचं नाव सांगा. कृष्णानंद कामत, सुरेश सहस्त्रबुद्धे, त्यानंतर विनय जोग, मंगेश घरत, सुरेश बावकर, अनंत कानडे, विजय शिरपूरकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर, माधव वाघ, सुवर्णा चौघुले, त्यानंतर नीलांबरी कुलकर्णी, विठ्ठल मसळेकर, अपूर्वा श्रोत्री, स्नेहल आरेकर, वर्षा भावार्थी, महेंद्र चव्हाण, रवींद्र पाटील, आपल्याला मेसेज आहे अनिल गावडे यांचा, निशा लोहार, विजेंद्र घाटोळ, श्रीपाद जोशी, आपल्याला मेसेज आलेला आहे त्यांनी त्यांचं नाव सांगितलेलं नाही आहे. त्यानंतर चित्रा कर्वे, विलास जोशी, गौतम भिंगारडे, विजया खोत, पंकज मोहोड, ज्योती घोसाळकर, आपल्याला मेसेज आहे शैलेंद्र आणि सोनल मेंढेकर यांचा, पंकज वर्तक, मधुकर रुपवणकर यांचा मेसेज आहे, हरिश्चंद्र परमाळे, प्रतिभा विचारे, विठ्ठल कुलकर्णी, वसंत खोत, गोपाळ मेढेकर. या सगळ्या मंडळींनी आत्तापर्यंत कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. माझी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या नावाचा उल्लेख झाला आहे किंवा आपण सहभागी आहोत हे जेव्हा आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचतं या नावांच्या माध्यमातून त्यानंतर परत तो मेसेज करू नका की धन्यवाद आमचं नाव घेतल्याबद्दल. मी म्हटलंय की ज्यांचा आधी उल्लेख केलेला आहे त्यांच्याबद्दल परत नाही सांगणार अनलेस मी कुठला विषय देते आणि त्यावर तुमचं मत मागते. त्यामुळे माझ्या नावाचा उल्लेख केला त्याबद्दल धन्यवाद. आपले धन्यवाद माझ्यापर्यंत नेहमीच मनापासून पोहोचतात त्यामुळे प्लीज ते आपण नको करूया. विभावरी कडू, चैतन्य अत्रे, गजानन मोरेश्वर पाटील, बलभीम बाबळ सुरे, रोहिणी तरे, त्यानंतर अनुजा, प्रतिभा विचारे, श्रुती भावे या सगळ्या मंडळींनी आत्तापर्यंत, विनायक सानप बोरखेडीकर, मीनाक्षी राजे ह्या सगळ्या मंडळींनी मेसेजेस केलेले आहेत. दोन गाणी ऐकणार आहोत आणि एक्सपान्शनबद्दल किंवा विस्तारित होणं वाढणं ह्याबद्दल आपण अजून सविस्तर बोलणार आहोत.